नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: सुप्रभात श्रोते हो तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नाद कीर्तनाचा या सुंदर अशा कार्यक्रमात मी आरजे कोमल आपलं स्वागत करते. वातावरणात एक वेगळाच गोडवा आहे. सगळे वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने निघालेत. टाळ मृदुंगाचा आवाज, विठ्ठलाचं स्मरण आणि फक्त विठ्ठल विठ्ठल हाच एक जयघोष. खरंच हे सगळे विठ्ठलाला भेटण्यासाठी किती आतुर आहेत ना. विठ्ठलाला भेटण्याची आस एवढी असते की त्यापुढे ऊन, वारा, पाऊस, थंडी, पाणी याचा काही एक फरक पडत नाही. फक्त पंढरीला जायचंय आणि विठुरायांना भेटायचंय हेच एक स्वप्न त्यांच्या मनी असतं. आणि आता लवकरच हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हे सगळे वारकरी विठ्ठलाला भेटतील, विठ्ठलाला त्यांचं गाऱ्हाणं सांगतील, विठ्ठलाशी खूप साऱ्या गप्पा मारतील. किती सुंदर असेल ना त्यांच्यासाठी हा क्षण. किती गोडवा आहे विठ्ठलाच्या नावात. म्हणजे याच निमित्त आपण ऐकूयात ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन.

याल तरी यारे लागे अवघे माजा मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरी मनाल तो भरी हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आजी दे तो पोट भरी पुरी मनाल तो भरी स्वर अजून कमी कर तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी दे तो पोट भरी पुरी मनाल तो वरी यवंत प्रवेश मम वाच मिमां प्रसूताम संजीव येतखिल शक्ती धर स्वदाम अन्य उच्च हस्त चरण श्रवण त्वगादी नमो भगवते पुरुषाय तुभ्य महायोग पीठे तटी भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रय हे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार उभा बाजी सद्गुरु दास तुका अलंका प्रिरम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुति प्रदेशं विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदार

0: पुरे मनाल तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी महिला मंडळी ओ ओ थोडं शांत बसा की तुम्ही. चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महानुर असणाऱ्या ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील लक्ष देऊन ऐका. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असलेला आपला हा श्री संत काशीगिरीजी महाराज मौनी महाराजांच्या दरबारमध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यामधील काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय, द्यावे तेवढे धन्यवाद हे महाराज. इथं आल्यानंतर या मंडपाचं सर्वात मोठं आकर्षण हे आहे की इथं 75% तरुणांची संख्या आहे. किती टक्के? 75%. आणि मी तर दररोज कीर्तनातून सांगतो, महाराज महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाला जोडला, महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराशी जोडला तर भविष्यात महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. काला म्हणल्यानंतर थोडी कालवा कालव होणारच आहे. फक्त महिलांना माझी विनंती, थोडी शांतता ठेवा. तुम्ही जेवढी शांतता ठेवसाल तेवढं सुंदर कीर्तन करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. मानवी देहाला जन्मल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत. मानवी देहाला जन्मल्यानंतर माणसाकडून काही उत्सव घडले पाहिजेत. पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा. एक नाही देवाचा उत्सव घडला तर साधूचा उत्सव तर माणसाच्या जीवनामध्ये घडलाच पाहिजेत. काही लोक म्हणतील देवाचा उत्सव का साजरा करायचा, याचं कारण आहे जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. ऐका, ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय, त्या जगाच्या मालकाच्या उपकारात ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो. एक आपण रामनवमी साजरी करतोय. दोन आपण दत्त जयंती साजरी करतोय. तीन आपण महाशिवरात्र साजरी करतोय. आपण वामन जयंती साजरी करतोय. आपण नरसिंह जयंती साजरी करतो. पण एक सांगू का महाराज तुम्हाला, देवाचे उत्सव नाही जरी साजरे केले तर देव रागवत नाही, पण साधूचा उत्सव जर देवा तुम्ही केला तर देव असा गदगद होतो. याचं कारण सांगू का तुम्हाला, एक हिंदी कवीचं गोड वाक्य तो सांगतो पहा. ओ मावशी बसा, जिथं जागा तिथं बसा. पाठी मागून आल्या आता असं कसं जमल, बसा तिथंच खाली.
1: हे बघा आता पाठी मागून येणार आहे ना, कोणीच समोर येऊ नका.
0: येऊ देऊ नका आता तू, कोणीच तिकडेच बस. मला
1: ते पाठी मागे बसलेले जे पुरुष मंडळी आहेत त्यांनी महिलांना कोणाला आता येऊ देऊ नका, कीर्तनाला विक्षेप करू नका.
0: विठ्ठल विठ्ठल. देवाचं वाक्य किती गोडे लक्ष देऊ.

संतांचा दास आहे. कोणे? मी संतांचा दास आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. म्हणून तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी भाग्यवान आहात, तुम्ही सर्व गावकरी मंडळी पुण्यवान आहात की एका थोर महात्म्याच्या पुण्यतिथीचा उत्सव तुमच्याही डोळ्यासमोर तुम्हाला साजरा करायला मिळतो, मलाही त्यांची सेवा करायला मिळते. देवाचं वाक्य, साधू संतांचं वाक्य किती गोड आहे पहा. देव

संत पूजा विहारती. आपण पुण्यवान आहोत की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचा अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. भागवतकार किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमद अंधकारणाशं विदाय ही तदोदयति विवेक. लक्ष द्या फक्त महिला मंडळी. ए माया हो, थोडं लक्ष द्या ना. असं समजा तुमच्या लेकराचं कीर्तन चालू आहे, थोडं एवढं चांगलं तुम्हाला बसायला जागा दिली, बाकीचे मंडळी आमचे उन्हात बसलेले, थोडं शांत ठेवा ना तोंड. फक्त दीड तास, जास्त वेळ नाही घेत मी. थोडं लक्ष द्या फक्त, विक्षेप नका करू. माझी विनंती तुम्हाला, ऐका ना, थोडं लक्ष द्या. कारण हे काही एखाद्या पुढाऱ्याचं भाषण नाही चाललं. कीर्तनाची एक लिंक असते, ती लिंक गेली की मग त्याला जड जातं प्रत्येक कीर्तन करायला. विठ्ठल विठ्ठल का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय तुम्हाला आणि मला कीर्तन भागवताविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होणं शक्यच नाहीये. महाराज काही साधक नामदेवरायकडे गेले. नामदेवराय बोला ना, जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय. काय केलं याच्यासाठी तुम्ही? नामदेवराय सांगतात, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो, जगाचा मालक माझ्या सोबत बोलतोय, जगाचा मालक माझ्या हाताने दूध पितोय, जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय, याच्यासाठी काय केलं? ऐका.

काही तरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो, संसारातली साधी गोष्ट जर माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तरी लोक म्हणतात ओ दादा माझ्यासारखा ढ विद्यार्थी या पाटोद्या तालुक्यात नाहीये, पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून मी नोकरीला लागलो. बरोबर आहे का नाही? एखादा मनुष्य अपघातातून वाचला आणि लोक त्याला भेटण्यासाठी गेले की तो लोकांना सांगतो ओ उसाने भरलेला ट्रक होता अंगावर आला होता माझ्या, वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता, पण सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी नोकरीला लागले तरी लोक पुण्य समजतात. मनुष्य अपघातातून वाचला तरी लोक पुण्य समजतात. काही काही महाशय तर याच्या पुढचे काही काही म्हणतात बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं हो म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर उदासाच. चांगल्या बायकोसाठी सुद्धा काय लागतं? मग संसारातल्या साध्या साध्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर करतुम अकर्तुम अन्यथा करतुम जगाचा मालक माझा पांडुरंग परमात्मा, त्याच्याविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी निश्चित पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. तुम्ही पुण्यवान मंडळी आहात महाराज. एका थोर महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी त्यांच्या दरबारात बसलेलो आहोत. काल्याचा अभंग म्हणल्यानंतर सर्व मंडळीला माहिती, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्या चरित्राचा उच्चार करायचा 7 दिवस. ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केलेली, कोणी मानधन दिला असेल एखाद्या कीर्तनकाराचं, कोणी पंगत घातली असेल, कोणी टाळ वाजवला असेल, कोणी काकडा केला असेल, कोणी चटाया उचलल्या असेल, खरं सांगू का सप्ताहामध्ये सर्व सेवा ह्या समान आहे. माणूस तोच आहे की एवढं चांगला सप्ताह चालला त्याच्यामध्ये काड्या करणारा जगातला सगळ्यात पुण्यवान माणूस, कारण की तो एक अतृप्त आत्मा असतो. सर्वजण हे चांगलं कार्य करू शकत नाही आणि त्या पुण्याच्या जोरावर आज जगाचा मालक तुम्हाला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. माय बाप आपण पुण्यवान आहात. भगवंताच्या अवताराचा इतिहास सर्व मंडळीला ज्ञात आहे. यदा यदा हि धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. तुलसीदासजी किती गोड वर्णन करतात पहा.

ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्या वेळेस माझा भगवान परमात्मा अवतार घेतो. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलसीदासजीचं दिलं, आणि तिसरं प्रमाण ऐका.

म्हणजे तुतऱ्यांचे आवाज कमी कर दादा, साऊंडला आवाज दे, फक्त इथल्या लोकांना गोड आवाज आला पाहिजे, थोडं ट्रबल कमी कर, घाबरू नको, एकदम शांततेने कर, काही ताण नको घेऊ. धर्मरक्षा वया अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्तजना. द्वापर युगाची परिस्थिती तीच झालेली आहे. कंस दंतवकर शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख जर कोणत्या व्यक्तीला होतं त्या व्यक्तीचं नाव आहे पृथ्वी माता. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापासी जाई नेत्री वाहे तो हे सांगत असे. पापी जे भक्त दैत्य जे मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे रडायला लागले. ओ ब्रह्मदेवा राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याबेने. कीर्तन सुद्धा महाराज लोक त्या राक्षसांच्या भीतीने करत नाहीये. ब्राह्मण देवता यज्ञ सुद्धा करत नाही. काय करायचं काळजी करू नका. चला सर्व देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंची स्तुती करायला लागले. खरं सांगू का, माणसाला जर जीवनामध्ये चांगलं काम करून घ्यायचं असेल ना तर गद्याला सुद्धा बाबूराव म्हणाले शिका. आम्ही तर कीर्तनकार झाल्यापासून एवढं नशीब खराब आहे आप्पा. बेवड्याची पुण्यतिथी असती तरी आम्हाला म्हणाला तो वैकुंठवासी. अवघड झालेलं आहे महाराज. काही नाही, कधी कधी तर एखादा दारू पिऊन मेलेला असतो, मांसाहार खाऊन मेलेला असतो आणि आम्ही अभंग घेतो याजसाठी केला होता अट्टहास. काय करता, लोकांची अपेक्षा वाढलेली महाराज. काय झालेली अपेक्षा वाढलेली आणि स्तुती कोणाला प्रिय नाहीये. अरे स्तुती जर जगाच्या मालकाला प्रिय असेल तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. एवढं गोड वर्णन केलं सर्व देवतांनी. सशंग चक्रम सगरीत कुंडलम सपीत वस्त्रम सर शिरोक्षणम सहार वक्षस्थल कस्तो श्री नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुज श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवा आदि देवा कृपाळू. थोडा रिपीट दे याचा फक्त. कृपाळू आजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सहज रूपा. एवढा देव गदगद झाला महाराज. देव गदगद झाला आणि देवानं आकाशवाणी केली. ऐका

भक्त देवता निघून गेले, भगवान परमात्मा शिष्याकडे गेले. शिष्याप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला उतार ओ शेषराव, चला उतार घ्यायचा आपल्याला. शिष्याने हात जोडले म्हणे दादा मी सर्वांच्या नादी लागेल पण तुझ्या नादी लागणार नाही का, मागच्या जन्मात मी तुझा लहान भाऊ झालो रे, किती कष्ट मला झाले. खरं सांगू तुम्हाला रामायणामध्ये खरा जर वनवास कोणाला घडला असेल तर उर्मिला मातेला घडलेला आणि लक्ष्मणाला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला आणि सीतेला जो वनवास घडला तिच्या चुकीमुळे घडलेला आहे. सोन्यासारखा नवरा असताना त्या हरणीची चोळी शिवायची तिच्या मनामध्ये काय झाली. आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे मला काही सांगण्याची गरज नाही, ज्या दिवशी आपण बाया होऊ त्या दिवशीच कळलं आपल्याला की महिलाला किती सोनं आवडतं. आपल्या तिकडे एखादी गाय म्हैस पळायला लागली का आपण तिच्या गळ्यामध्ये लोड न देतो, काय देतो बाबा, ती पळू नाही म्हणून काय देतो तिच्या गळ्यामध्ये. एखाद्या मायमावली उभं करा तिला म्हणा मावशी हे 50 किलो सोन्याचं लोड नाही, बाईची मान मोडल पण नाही म्हणणार नाही एवढं सोनं आवडतं महाराज. देवानं सांगितलं हे बघ मागच्या जन्मात तू माझा लहान भाऊ झाला, पूर्वी तू अनुज झाला सी कनिष्ठ सोशियले कष्टमज सवे, आता तू वडील होई बा सर्वज्ञा पाळील मी आज्ञा तुझी बारे. आता तू माझा मोठा भाऊ, तुझं सर्व मी ऐकेल. भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे, 365 अध्याय, 12 स्कंद आहे, पण त्या कोणत्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने बलराम दादाचं ऐकलेलं नाही. ठरलं महाराज कौंडण्यपुरासी जावे तुम्ही, लक्ष्मी आई साहेबाला सांगितलं तू कौंडण्यपुराला जा आणि आता ठरलं. वसुदेवा देत देव की बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का, कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली ठाटामाटात मिरवणूक निघाली कंसा ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार रे तिच्या पोटी येणार आठो पोरग तुला मारणार. खरं सांगा आपल्या बहिणीचं लेकरू आपल्याला मारणार हे भावाला कळल्यानंतर तिला भाऊ बिजीला बोलवलं का तो, नाही नाही कंस होता मारा तो घेऊन.

तो धरिला वसुदेव. वसुदेवाने हात पकडला कंस, श्रीची हत्या करणं ब्रह्मपातके. अरे हिच्या पोटी येणारा मुलगा तुला मारणार आहे ना, तू असं कर आम्हाला कारागृहामध्ये ठेव. कुठं ठेव? कारागृहामध्ये ठेव. कारागृहामध्ये ठेवलं आणि ठरल्याप्रमाणे 2 वर्ष ओलांल्यानंतर सोन्यासारखं लेकरू झालं. ते लेकरू पाहिल्यानंतर वसुदेवाने ते लेकरू हातात घेतलं, कंसाकडे गेले, थोडं लक्ष द्या फक्त माझ्याकडे, आई आई आई, बर बर नंतर करा माय भांडण, थांबा थोडं. मावशी ओ चष्म्यावाली आजी, कीर्तन चालू आहे ना, थोडं करा ऍडजस्ट, आपलं घर नाहीये, थोडं ऍडजस्ट करा, थोडं थोडं थोडं ऍडजस्ट करा. वसुदेवाने ते लेकरू घेतलं आणि कंसाकडे गेले. कुठे गेले? पहिलाच मला कीर्तनाला उलास. असं वातावरण म्हणल्यानंतर ऐका, कंसाने त्या लेकराकडे पाहिल्यानंतर कंस विचार करायला लागला, मला तर आठव मारणार आहे पहिल्यान काय केलंय. कंस राक्षस होता. कोण होता? कंस राक्षस होता, पण तुमच्या आणि माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. तुम्ही म्हणसाल महाराज असं का म्हणता? अरे कंस कमीत कमी जन्माला आलेले पोर मारत होता, आपण तर एवढे हलकट झालो की गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलोय महाराज. कंसापेक्षा आपण खराब लोक आहोत. कंसाने विचार केला, आपल्याला आठव मारणार आहे, जा घेऊन. पण पुण्य सारा वया भेटे देवरुसी, वधी बालकासी ठेवू नको. नारद जी आले, ए कंसा, अरे देव येतो, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खानी, मुकुट सगळा मणी, धन्य तो खेळ तो येण्याची खेळावा. अबे तो देवे, असे 4 बोटे गेले, 1 2 3 4 5 6 7 8. अरे इकडनं मोजला की इकडचा आठवा येतो, इकडनं मोजला की इकडचा आठवा येतो. तो राक्षसच विनाशक आले, पहिलंही मारलं, दुसरंही मारलं, तिसरे 6ही मारी तर दुराचारी, 7वा जो गर्भ योग मायाने तन आश्चर्य करीत जगा माझी. 8व्याची तयारी सुरू झाली. विज्ञान असं सांगतंय, शास्त्र असं सांगतंय, एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, एखादी मुलगी जर गर्भवती असेल आणि तिला जर 8वा 9वा महिना चालू असेल, तिचा चेहरा एकदम तेजस्वी दिसतो. याच कारण काय? त्या गर्भाचं तेज त्या मुलीच्या कशामध्ये आले असतं? चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. एखादी मुलगी जर गर्भवती असेल, बहीण तुमच्याही घरात येईन, बहीण माझ्याही घरात येईन, तुम्ही हा अनुभव घ्या. एखादी मुलगी जर गर्भवती असेल तर तिचा चेहरा गोरा दिसतो, याच कारण त्या गर्भाचं तेज ते त्या मुलीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. मग एखादं शंभर पोरग जन्माला यायचं असेल तर आपली माय बहीण एवढी सुंदर दिसती, विश्वाचा मालक ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये असेल ती माय माऊली किती गोड दिसत असेल महाराज, मी नाही वर्णन करत, नामदेवराय सांगतात.

दिसेजायचा सूर्यकंसाच्या हृदय जळत असे. भगवंताच्या अवताराचा काळ जवळ आला, थोडं लक्ष द्या. दसरते मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसू नाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे. अयो निसंभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी रडायला लागली, सोडा

वसुदेवाने भगवंताला उचललं, यशोदेच्या ठिकाणी आणून ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करिया कांत नामा म्हणे उठते दूत. आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत गेला. कुठे आठवा? देवकी माता रडायला लागली. ए दादा, अरे तो मुलगा नसून मुलगी, मुलगी तुला काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी सहा मारले त्या ठिकाणी त्या मुलीला मारायला गेला, मायेला मारायला गेला, हातातून सटकली, आकाशवाणी झाली. कंसा तुझं लागी वधी उपजला, तू काय मला मारणार रे? वे तुला मारणार माझ्या अगोदर जन्माला. कुठं? गोकुळामध्ये. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात येऊ आपण. वयाच्या 65व्या वर्षी नंद बाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला 25व्या वर्षी जरी झाला तरी आपण अख्ख्या गावाला पेढे वाटतो. पेढे घ्या, पेढे पेढे घ्या, पेढे कशाचे? पोर झाल्यानंतर. माझी सर्वांना विनंती गड्यानो, पोर झाल्यानंतर पेढे वाटू नका. पेढे म्हातारपणी वाटा, ज्या दिवशी तुमचं पोरग तुम्हाला सांभाळ. ज्यांनी तरुणपणात पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडे.

जरी बातमी पसरवायची असल तर बॅनर लावायची गरज नाही, माईक लावायची गरज नाही, पत्रिका छापायची गरज नाही. फक्त एखाद्या मायमाऊलीला जवळ घ्या, तिच्या कानात सांगा, बाई तुला म्हणून सांगते. कोणाला सांगू? अख्ख्या गावाला माहित होतो तरी शब्द तोच शिल्लक राहतो. तुला म्हणून सांगते. कोणाला सांगू? प्रत्येक गवळण सांगू लागले. हे ऐकलं का?

बायांनो हेल कळतं का तुम्हाला? तुम्हाला कळत असेल आजी का? हेल म्हणजे या नवीन पोरीला हेल म्हणजे काही कळत? काहीच कळे ना त्यांना, नुसतं आहे म्हणून आहे चालू, बाकी काही कळत नाही. हेल म्हणजे काय? 25-30 वर्षापूर्वी गावामध्ये जर एखादी मुलगी बाळांतीण झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही मायमावल्या होत्या त्या काय करायच्या? हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजनात टाकत होत्या. याला काय म्हणतात पुरी हो? हेल. आता ही पद्धत बंद झाली कारण की 99% मुलींची डिलिव्हरी बीडलाच व्हायला लागली दवाखान्यात. मग पाणी घेऊन दवाखान्यात जाता का? दिवसेंदिवस बदल झाला. हेल टाकण्यासाठी कोण होता जाना बाई? जिकडे तिकडे आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया तोरणे करती कथा. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो, असं चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी. एक हिंदी वर्णन करतोय.

किती गोडे पहा. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली. काय चमत्कार झाला रात.

गई काली. एक नास्तिक मला म्हणे महाराज नाचता नाचता कुठं दाढी काळी होत असती का? तुमच्या नाही होत का? तुमची जर दाढी काळी होती, मिशा काळ्या होत्या, केस जर काळे करू शकता डायन, तर तो जगाचा मालक आहे ना, त्याच्या बापाविषयी संशय घ्यायचा? लोकांची मानसिकता काय माहितीये का, जेवढे काही संशय घेणारे नालायक लोक आहेत तेवढे फक्त हिंदू धर्मात. मुस्लिम धर्माचे लोक ज्या मस्जिद मध्ये जाऊन नमाज पढतात, त्या अल्लाचा फोटो नाहीये त्या लोकांकडे, त्या अल्लांचा पुतळा नाहीये, त्या अल्लांची मूर्ती नाहीये. एखादा मुस्लिम मित्र असेल तर त्याच्यासोबत मस्जिद मध्ये जा, तो कसा नमाज पढतो पहा. एका भीतीकड पाहून नमाज पढतो तो. कशाकडे पाहून नमाज पढतो? भीतीकड. अरे भीतीकड पाहून नमाज पढता तरी 100% नाही, 100% नाही, 101% सर्व मुस्लिम लोकांना अल्लाचं अस्तित्व मान्य. आतापर्यंत जगामध्ये एकही मुस्लिम असा नाहीये की तो कधी अल्लाच्या विरोधात बोलला. ज्यांना कधी पाहिलंच नाही त्याच्या विरोधात सुद्धा ते कधी बोलत नाही. आपण प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन सुद्धा प्रभू रामचंद्राविषयी संशय निर्माण करतो. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. खरं सांगू का, हे भगवान मुझे अपनो से बचा लेना और को तो मैं देख लूंगा. आता नवरात्र उत्सव चालू. बाबा बाबा बाबा बाबा, काय नवरात्र उत्सव धुमाकूळे? जे वर्षभर बेवडा दारू पितो ते 9 दिवस चप्पल घालत नाही बाप्पा. काय फायदा? वर्षभर दारू पितोय, वर्षभर धाब्यावर असत, कधी एकादशी कळत नाही, कधी सोमवार कळत नाही, 9 दिवस बिना चप्पलाचं काही फायदा नाही. भोंगळा जरी फिरला तरी देवाची कृपा तुझ्यावर होणार काय? होणार आहे मला वर्षभर दारू पितो 9 दिवस चप्पल का? अजिबात नाहीये.

0: प्रॅक्टिकली जगायचं शिका महाराज. माझी विनंती तुम्हाला, मी या मताचा महाराज नाही की तुम्ही चप्पल घालू नये. तुम्हाला जसा उपवास करायचा तसा करा, पण उपवास तुमच्या जीवनातला व्यसनांचा करा. व्यसन कमी करण्याचा उपवास करा, देवी मातेची कृपा तुमच्यावर होईल. खोटं बोलण्याचा उपवास कमी करा, देवाची कृपा होईल. आपण जे वाईट वागतोय त्या वाईट गोष्टीचा त्याग करणं, याच्यापेक्षा जीवनात दुसरा उपवास कोणताच नाही महाराज. उपवास धरणं चालूचे आणि दुसऱ्याची शेतं कोरणं चालूचे, देवीची कृपा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल
1: विठ्ठल,
0: सर्वीकडे आनंद आहे, जिकडे जाओ तिकडे. घरोघरी झाला लक्ष्मीचा तो वास, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. देवाचा अवतार झाला आणि जिकडे तिकडे सगळीकडे सुख सुखे. पण कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला. कंसाने तातडीने मीटिंग उरली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस. पहिला इडा पुतना मावशीन उचलला. कोणी उचलला? तुम्ही असं नका समजू की महिला ना आता चेष्टा फुकटे. द्वापार युगापासून या बिचाऱ्या कुठेही पुढचे मांग अजिबात नाही. कीर्तनाला सुद्धा संख्या जास्त कोणाची? महिलांची का पुरुषांची? त्यांचीच. सहकार्य करण्याला सुद्धा उपस्थिती त्यांचीच. चांगलं काम करण्याला सुद्धा उपस्थिती त्यांचीच. परमार्थामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर माय माऊल्यांचं. खरं सांगा, आपल्या मंडपामध्ये सर्वात जास्त बडबड माणसं करतात का बाया? नाही तर कुठं पुढचे? अजिबात नाही महाराज. ऐका ना, लक्ष देऊ. पुतणीनं विडा उचलला. ए दादा, त्या हातभर लेकराला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं? हे काम मी तुझं फ्री करून देते. सुंदर असा श्रृंगार केला आणि यशोदेच्या दारासमोर गेली. ए यशोदे, लेकरू झालाय, तुला सांगितलं नाही? यशोदा म्हणे, खूप धावपळ होती ग, कळालंच नाही. कुठे आहे तुझं बाळ? अगं आता झोपी घातलंय ग, पाळण्यात खूप रडत होतो. देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय माझी. माझं बहुणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार. दुकानदार लोक एवढे हुशार आहे ना महाराज, बहुणीचं गिराईक किती का हलकट असेल, त्याला परत जाऊ देत नाही. म्हणजे पाटोद्याच्या बाजारामध्ये एक बाई वांगे ऐकत होती. एक माणूस तिच्याकडे गेला. ए मावशी, अगं वांगे काय किलो आहे? ती म्हणली, दादा 25 रुपये किलो. अगं महाराज लोकायला जीव घालायचंय, 25 किलो घ्यायचं असं कर ना, वीजच्या भावानं दे ना. ती म्हणली, दादा पाऊस नाही, पाणी नाही, माझ्या लेकराचं शिक्षण, माझं घर भाडं सगळं या वांग्यावर चालतं, असं करा ना, 23 ने घ्या ना, 2 रुपये कमी करतो. हा म्हणायचा 20, ती म्हणायची 23. हा म्हणायचा 20, ती म्हणायची 23. ती मावशी म्हणली, दादा मला तुला वांगे द्यायची नाही, तू पुढच्या दुकानवर जाय. माणूस बोल बच्चन होता. म्हणे, असं करू नको, माझ्या हातानं बहुनी करून बघ, संध्याकाळपर्यंत तुझं एकही वांग राहणार नाही. ती मराठवाडी म्हातारी. ती म्हणे, अरे मेल्या, तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे? हा तिला सांगत होता का, बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन ह्या हातानं गमवली ग, तुझं टोपलं भर वांगे काय घेऊन बसली. बहुनीचं गिराईक परत जाऊ द्यायचं नाही. भगवंत रडायला लागले. रडायला लागल्यानंतर पुतना भगवंताकडे गेली. काय माझ्या भगवंताचं गोड स्वरूप, हो भागवतकार वर्णन करतात.

श्रोते हो, आता सगळे वारकरी सगळे विठ्ठल भक्त हे पंढरपूरला निघालेले आहेत, कारण विठुरायांना त्यांना भेटायचंय. विठुरायांना भेटण्याची आस, त्यांच्याशी बोलणं, त्यांचा आशीर्वाद घेणं हे सगळं त्यांच्या मनात चालू आहे. म्हणून फक्त विठ्ठलाच्या जयघोषात विठ्ठलाचं नामस्मरण करत सगळे वारकरी ऊन वारा पाऊस याची चिंता न करता आता पंढरीकडे निघालेत. आणि आषाढी एकादशीला त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि मंडळी, याच निमित्त आताच आपण ह भ प श्री पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाचा भाग पहिला ऐकलात. उद्या ऐकूयात भाग दुसरा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळचे 7 वाजले आणि मंडळी सकाळच्या या निखळ किरणांनी भरलेल्या क्षणात रेडिओ नगरच्या नगरचे अंतरंग या आपल्या प्रिय कार्यक्रमात मी तुमची लाडकी मैत्रीण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. हा सुंदर दिवस, ताजा दिवस आणि नवीन उमेद आपल्यासोबत आहे. तसंच जीवनात प्रत्येक दिवस एक नवी संधी असते बरं का. कालचे छोटे मोठे कष्ट, चिंता किंवा निराशा यांना बाजूला ठेवूयात आणि आज आपण हसत खेळत पूर्ण ऊर्जेनं आणि सकारात्मक विचारांनी भरून जाऊयात. कारण सकाळ ही फक्त सूर्योदयासाठी नसते तर आपल्या मनातील अंधार दूर करण्यासाठी, नव्या स्वप्नांना उड्डाण देण्यासाठी असते. तर आज आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊया, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू आणि आजचा दिवस खरोखर खास बनवूया. चला तर मग मंडळी, आज आपण एकत्र बोलूया, हसूया, गाऊया आणि खूप सारी गाणी ऐकूयात. जीवनाचा प्रत्येक क्षण साजरा करूयात. त्याचबरोबर ऐकूयात हे सुंदरसं गाणं या सुंदरशा सकाळी. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: तू

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे 13 जुलै 2026 ही तारीख आणि वार आहे सोमवार. आणि मंडळी, तसंच आज आहे आंतरराष्ट्रीय खडक दिवस. आजच्याच दिवशी 1660 मध्ये पावनखिंडीची लढाई झाली. 1863 मध्ये सक्तीच्या सैन्य भरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला. 1908 मध्ये महिलांना ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली. 1955 मध्ये 28 वर्षीय रूथ एलिसला तिच्या प्रियकराची हत्या केल्याबद्दल फाशी देण्यात आली. 2011 मध्ये मुंबई शहरात झालेल्या बॉम्बस्फोटात 26 ठार 130 जण जख्मी झाले. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत, म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळची सुरुवात ही छान पॉझिटिव्ह भक्तिमय व्हायला हवी म्हणून आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. सुख म्हणजे काय रे, दुःख नाही ते सुख. दुःख म्हणजे काय रे, सुख नाही ते दुःख. सुख दुःख समे करुणी राहे तोची संत. तुका म्हणे आम्हा विठ्ठलची एक सुख. म्हणजे याचा अर्थ असा, खरं सुख म्हणजे दुःखाचा अभाव नव्हे, तर सुख दुःख दोन्ही समानतेचं समीकरण आहे. जीवनात आनंद येतो, दुःख येतं, दोन्ही येतात आणि जातात. ज्याला या दोन्हीचा समान स्वीकार करता येतो तोच खरा सुखी आणि संत बनतो. आणि आमचं खरं सुख ते एकच, विठ्ठलाचं नाम, भक्ती आणि विश्वास, असं तुकाराम महाराज म्हणतात. तर मंडळी, हा होता आजचा अभंग. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय खडक दिवस. खडक किंवा दगड हे एक किंवा अधिक खनिज किंवा खनिज पदार्थांचे नैसर्गिकरित्या घडणारे घन पदार्थ आहेत बरं का. उदाहरणार्थ सामान्य रॉक ग्रेनाईट हे क्वार्टज, फेल्ड स्पार आणि बायोटाईट खनिजांचं मिश्रण आहे. पृथ्वीचा बाह्य घन थर लिथोस्फियर खडकापासून बनलेला आहे. संपूर्ण इतिहासात मानव जातीनं खडकांचा वापर केला आहे. अश्मयुगापासून दगडांचा वापर अवजारांसाठी केला जात आहे. खडकांमध्ये आढळणारी खनिज आणि धातू मानवी संस्कृतीसाठी आवश्यक आहेत. जगभरातील लोकांना खडकांबद्दल अधिक जाणून घेता यावं यासाठी आंतरराष्ट्रीय रॉक डे तयार करण्यात आला आहे. हे रॉक आणि रोल हे संगीताबद्दल नाहीये बरं का, तर हे आहे दगडांच्या विविधतेबद्दल. शेवटी खडक पर्यावरणात मोठी भूमिका निभावतात आणि मानवाकडून अनेक वर्षांपासून त्यांचा वापर केला जातोय. खडकांचे तीन प्रमुख गट परिभाषित केले जातात बरं का, आग्नेय, गाळाचा आणि रूपांतरित. खडकांच्या वैज्ञानिक अभ्यासाला पेट्रोलॉजी म्हणतात, जो भवि ज्ञानाचा एक आवश्यक घटक आहे. ग्रॅन्युलर स्तरावर खडक खनिजांच्या कणांनी बनलेले असतात, जे यामधून रासायनिक संयुगापासून तयार केलेले एक संध घन पदार्थ असतात, जे व्यवस्थित केले जातात. आता म्हणजे अशा प्रकारे आजचा दिवस साजरा केला जातो, जो खूप महत्वाचा आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.

0: कर काठी हाथा मध्ये धर
1: सर सर झाडावर चढ आणि उतर
0: मार कोलांटी उडी घेत धण्याची पुडी
1: माझी काढशील खोडी तर मारील छडी माझा मावसा तुझी मावशी आले शेकतीला
0: मला म्हातारा म्हाताऱ्याची बायको

नमस्कार, माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीश चंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे

सोबत। चला तर मग, तुमची कामा आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

0: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.
2: उधर तुम हसी हो, इधर दिल जवां है, ये रंगीन रातों की एक दास्तां है. उधर तुम हसी हो, इधर

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: कभी तो हसाए।
1: नमस्कार, मी डॉक्टर शशांक मोहळे, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, मी डॉक्टर स्मिता बंसी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye, bye.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो, सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू झालाय. मंडळी आजची सकाळ फार सुंदर आहे, कारण एक दोन दिवसापूर्वीच आपल्या नगर शहरामध्ये वारकरी मंडळी पोहोचलेली आहेत. संपूर्ण नगरमध्ये पाऊल टाकताच एक वेगळा तो सुवास दरवळतो. होय, ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो ना मंडळी, ते आपले लाडके वारकरी भाऊ बहीण विठ्ठलाचे लाडके संत आणि दिंडे आपल्या नगरमध्ये आलेले आहेत. संपूर्ण वातावरण अगदी भक्तिमय चैतन्यमय आणि मंगलमय होऊन गेलंय. कुठे टाळांचा गजर, कुठे मृदुंगाचा नाद, तर कुठे ज्ञानोबा तुकाराम या नामाच्या जयघोष. अंगावरती शहर आणणारं आणि मनाला अथांग शांती देणारं हे वातावरण आहे. मंडळी आपल्या नगरमध्ये आलेल्या या सर्व वारकरी मंडळींचं, तमाम विठ्ठल भक्तांचं मी आणि आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीम कडून मनापासून सहर्ष स्वागत करतोय. तुमची ही पंढरीची वारी सुखकर, आनंदाची आणि आरोग्यदायी होऊ देत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना आहे. तुम्हा सर्वांना वारीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही व्यवस्थित जा, छानपैकी स्वतःच तुम्ही आरोग्य राखा, तुम्ही स्वतःला सांभाळा आणि मंडळी तुम्ही असंच भक्तिमय वातावरणामध्ये पंढरपूर गाठा. तर मंडळी आपल्या नगरमधल्या या भक्तिमय रंगामध्ये आपण सुद्धा रंगून जाऊयात. आजच्या शोची सुरुवात करूयात एका मस्तपैकी विचारांना आणि याच विचारांसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता आपण चर्चा करत आहोत महिला सक्षमीकरणाच्या एका अत्यंत महत्वाच्या घटकावरती आणि तो म्हणजे शासकीय नोकऱ्यांमध्ये असणारे महिला आरक्षण. महिलांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि प्रशासनामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी हे आरक्षण अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला ना मंडळी, तर शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 30% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. हे आरक्षण क्षितिज समांतर म्हणजेच हॉरिझॉन्टल पद्धतीचं असं, ज्यामुळं प्रत्येक सामाजिक प्रवर्गातील महिलांना याचा थेट लाभ मिळतो. विशेष म्हणजे राज्य सरकारनं खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी 30% आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिनेअर प्रमाणपत्राची अट पूर्णपणे रद्द केलेली आहे, ज्यामुळे आता महिला उमेदवारांना शासकीय नोकरी मिळवणं अधिक सुलभ झालंय. दुसरीकडे केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये सरसकट टक्केवारी जरी नसली तरी सुद्धा अर्ज शुल्कामध्ये सवलत देऊन आणि विविध विभागांमध्ये प्राधान्य देऊन महिलांचा सहभाग वाढवला जातोय. या आरक्षणाचं मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं आणि समाजामध्ये समान संधी निर्माण करणं हेच. जर तुम्ही सुद्धा जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या सुवर्ण संधींचा नक्कीच लाभ घ्या आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव, नैराश्य, त्याचसोबत कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कामाचा वाढता ताण यामुळे काही महिलांमध्ये मद्यपान, तंबाखू, गुटखा, सिगारेट किंवा इतर व्यसनांचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. सुरुवात अनेकदा फक्त एकदाच किंवा ताण कमी करण्यासाठी अशी होतीये, पण हळूहळू ते सवयीमध्ये आणि नंतर व्यसनामध्ये बदलू शकतं. या व्यसनाचा परिणाम केवळ महिलेच्या आरोग्यावरच नाही तर संपूर्ण कुटुंबावरती होताना दिसतोय. हृदयविकार, कर्करोग, मानसिक आरोग्याच्या समस्या, गर्भधारणेतील गुंतागुंता आणि आर्थिक अडचणी अशा अनेक गंभीर परिणामांना सामोरं जाऊ लागतंय. ताण कमी करण्यासाठी व्यसन हा अजिबातच पर्याय नाहीये. मग ते महिला व्यसन करू नाही तर पुरुष व्यसन करू, त्याऐवजी योग, व्यायाम, ध्यान, छंद जोपासणं, मित्रमैत्रिणींशी संवाद साधणं आणि गरज वाटल्यास समुपदेशकांची मदत घेणं अधिक योग्य. मंडळी, लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणं ही काही स्वार्थी गोष्ट नाहीये तर एक ती जबाबदारी आहे. निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब आणि निरोगी समाज असतो. त्यामुळं व्यसनाधीनकडे जाऊ नका. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अधिकाधिक या गोष्टींपासून तुम्ही लांब राहा. मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक

लिकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया,
1: आजच वाय वेस्ट वाय ए डब्ल्यू एस

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM

वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दररोज जेवणामध्ये काय बनवायचं हा आपल्या सगळ्यांचा सर्वात मोठा प्रश्न असतो. रोजची तीच डाळ भाजी खाऊन कधी कधी अगदी कंटाळ येतो आणि मन काहीतरी वेगळं असल चवीचं खाण्यासाठी असुसलेलं असतं. जर तुम्हाला सुद्धा आज नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं पण अस्सल मराठमोळं बनवायचं असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अतिशय युनिक आणि पारंपरिक रेसिपी, खपली गव्हाचे गोड सुके खांडवे, ज्याला आपण अगदी सोप्या भाषेमध्ये गुळ खोबऱ्याचे सांजोरे किंवा सुकी लापशी सुद्धा म्हणतो. चला तर मग आज लगेच मस्तपैकी या कृतीकडे वळूयात, साहित्याकडे वळूयात. अगदी सोपं साहित्य आहे, तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असणार आहे. तर रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे जाडसर गहू किंवा लापशीचा रवा 1 कप, चिरलेला गुळ 1-3 कप चालेल, त्याचसोबत साजूक तूप 3-4 मोठे चमचे, ओल्या नारळाचा 1-1.5 कप हे खप सुद्धा चालेल. ओले नारळ जे आपण किसलेलं असतं ना तर ते, वेलची जायफळ पूड 1 लहान चमचा, काजू बदामाचे काप तुमच्या आवडीनुसार आणि गरम पाणी 2.5 कप. साहित्य तयार असेल तर आपण अगदी ते आपल्याला सोपं पडतं, वेळसुद्धा वाचतो. पण मंडळी, हे साहित्य जे आहे ना ते मोस्टली आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतं. तर सगळ्यात आधी कढईमध्ये 2 मोठे चमचे साजूक तूप गरम करा. त्यामध्ये गव्हाचा जाडसर रवा घालून मंद आचेवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि मस्तपैकी खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्या. रवा जितका छान भाजला जाईल तितकीच आपली डिश छान सुटसुटीत होईल. आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये 2.5 कप पाणी गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये चिरलेला गुळ घालून तो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून द्या. याची कोणतीही चाचणी करायची नाहीये, फक्त गुळ पाण्यामध्ये विरघळला की गॅस बंद करा. यानंतर भाजलेल्या रव्यामध्ये ओल्या नारळाचा चव आणि ड्रायफ्रूटचे काप घालून 1 मिनिट परतून घ्या. आता यामध्ये तयार केलेले गरम गुळाचे पाणी गाळणीनं गाळून हळूहळू होता. मंद आचेवरती हे सगळं मस्तपैकी व्यवस्थितपणे मिक्स करा. रवा सगळं पाणी शोषून घेईल आणि आता कढईवरती झाकण ठेवा आणि 5-7 मिनिट मंद आचेवरती वाफ काढून घ्या, जेणेकरून गव्हाचा कण आणि कण मऊ असा शिजेल. शेवटी झाकण काढून त्यामध्ये वेलची, जायफळ पूड आणि वरून 1 चमचा साजूक तूप सोडा. सगळं काही नीट मिक्स करा आणि गॅस बंद करून पुन्हा 2 मिनिट झाकून ठेवा. तर सखींनो, आपलं खमंग सुटसुटीत आणि चवदार पारंपरिक सांजोरे तयार आहेत. हा गोड पदार्थ मस्तपैकी गरम गरम खायला छान लागतो. तर तुमच्या आवडत्या व्यक्तींना, आपल्या घरच्यांना, आपल्या लहानग्यांना सुद्धा हे खायला घाला आणि ही डिश कशी वाटली मला नक्की सांगा. भेटूया थोड्याच वेळात अशाच मजेशीर गोष्टींसह. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शेवट सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज वाढदिवस आहे स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका प्रतीक्षा ऋषिकेश कडव यांचा। स्नेहालय संस्थेच्या सामाजिक कार्याचा प्रवास अनेक संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे अधिक समृद्ध झाला आहे। त्यापैकीच एक नाव म्हणजे प्रतीक्षा ऋषिकेश कडव। गेल्या अनेक वर्षापासून त्या स्नेहालय परिवारासोबत आपुलकीने जोडलेले आहेत आणि आपल्या सहकार्याने संस्थेच्या कार्याला मोलाची साथ देत आहेत। आज यांच्या वाढदिवसानिमित्त रेडिओ नगर 90.4 एफएम च्या संपूर्ण टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून प्रतीक्षाताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि प्रतीक्षाताई, तुमच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, यश आणि भरभराट नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आता तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत ऐकूया, मेरी माँ, फक्त आपल्या लाडक्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहे वार्ता हा शो सुरू आहे. काल म्हणजेच 12 जुलै हा दिवस जगभरात मलाला डे म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. मुलींच्या शिक्षणाचा हक्क, त्यांचे सशक्तीकरण आणि बालविवाह सारख्या सामाजिक प्रथांविरुद्ध जनजागृती करण्याचा हा अत्यंत महत्वाचा दिवस. या निमित्ताने स्नेह MIDC येथे परिस बालभवन मधील विद्यार्थ्यांनी बालविवाह विरोधी प्रभावी पथनाट्य सादर केलं. आपल्या दमदार अभिनयातून आणि हृदयाला भिडणाऱ्या संदेशातून या चिमुकल्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम आणि शिक्षणाचे महत्व अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. चला तर मग ऐकूया स्नेहालय MIDC येथे परिस बालभवन मधील विद्यार्थिनींनी सादर केलेले हे प्रभावी बालविवाह विरोधी पथनाट्य फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: हे पण कच्चे आहे 1 KG ऑरेंज द्या. तुम्ही सगळे फ्रूट कच्चे का देत आहेत?
2: अहो तुमची मुलगी पण लहान आहे ना, इतक्या लहान आहेत का तिचं लग्न करताय?
3: छोटी हाय छोटी ती शाळेचं जाती, छोटी हाय छोटी ती शाळेचं जाती, कळत नाही तिला फरक होत, कळत नाही तिला फरक होत. आओ माय बापा पोराच लगीन 18 जी भरण, आओ माय बापा पोराच लगीन 21 जी भरण.
2: धननायकं गजमुखं मोरेश्वरं सिसितं बल्लारो मुल्दं विनायकमहं चिंतामणी सेवरं शुभमंगल सावधान.
1: हॅलो, हा बोला ना.
2: हा मी इथलं
1: स्नेहालय मधलं नगरसेवक बोलतोय. हा बोला ना. इथं त्या हो लगेच येतो आम्ही. अरे हिच्यामध्ये काय ठेवलं एवढं, तुला दुसरी मुलगी शोधून देते.
2: अगं अगं हिच्यामध्ये काय ठेवलं एवढं, तुला दुसरा मुलगा शोधून दे.
1: हा अंतरपाठ मीच आणलाय,
2: हा अंतरपाठ मीच आणलाय.
1: या अंतरपाठाचे पैसे मीच दिले, लग्न करा नाही तर नका करू. हा अंतरपाठ मीच आणलाय.
2: सोडा ओ सोडा, मी तर काहीच नाही केलं, तुझ्या फक्त ते असंच काम करत होतं ना.
1: अरे तुला लय देवाचं काम करायचं आवश्यक ना, चला तर तुला जेलमध्ये देवाचं काम कर.
3: सोडा की सोडा सोडा, आम्ही काय केलं? सोडा
2: सोडा सोडा, आम्ही तर फक्त गुलाबजाम खायला आलो. तर सोडा,
1: तुला नाही गुलाबजाम गुलाबजाम खायचे आवश्यक नसतं, तुला आता जेलमध्ये बाजून देतात.
3: पाहिलं मंडळी, बालविवाह केल्यामुळे कोणाला शिक्षा होते, यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की बालविवाह करू नका. मुलीचं लगीन 18 आधी व मुलाचं लगीन 21 आधी करू नका. नको बाय नको, तर लगीन नको.
2: 18 आधी लगीन नको.
3: नको बाय नको, तर लगीन नको.
2: 21 आधी लगीन नको.
3: नको बाय नको, तर लगीन नको.
2: 18 आधी लगीन नको.
3: नको बाय नको, तर लगीन नको.
2: 21 आधी लगीन नको.
3: शरीर सक्षम नाही, मानसिक तयारी नाही, कोवळा जीव कोवळं शरीर,
2: अनेक रोगांना आमंत्रण,
1: रोग प्रतिकारक शक्ती कमी,
2: बाळाचे पोषण होत नाही, मातृत्वाचे ओझे पेलवत नाही. आणि हे सगळं थांबण्यासाठी उपाययोजना केल्याच पाहिजे. हो हो, उपाययोजना केल्याच पाहिजे,
1: कायदे समजून घेतलेच पाहिजे.
2: हो हो, कायदे समजून घेतलेच पाहिजे. आणि म्हणूनच उडान हेल्पलाईनच्या माध्यमातून बालविवाह रोखण्यास आम्ही सदैव समर्थ आहोत. आमचा हेल्पलाईन क्रमांक 90 11 65.
0: मंडळी, आताच आपण ऐकले आहे स्नेहालय MIDC येथे मलाला डे निमित्ताने सादर करण्यात आलेले बाल विवाह प्रथा विरोधी पथनाट्य परिस बाल भवन मधील विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केले ते आपण ऐकले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहदार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहदार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहालय MIDC येथे मलाला डे अतिशय उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. या दिवशी मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद, आत्मविश्वास आणि शिक्षणाची ओढ पाहण्यासारखी होती. विविध उपक्रम, संवाद आणि बालविवाह विरोधी जनजागृतीच्या माध्यमातून मुलींनी शिक्षणाचे महत्व आणि आपल्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा निर्धार केला. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले होते. मग चला जाणून घेऊया स्नेहालय MIDC येथे मलाला डे नेमका कशा पद्धतीने साजरा करण्यात आला आणि या विशेष दिनानिमित्त मुलींच्या मनात काय भावना होत्या, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या हेही त्यांच्या शब्दात ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज स्नेहालयात 12 जुलै निमित्त मलाला इजा वाढदिवस साजरा केला आणि मलाला जिने शिक्षणासाठी आपलं पूर्ण आयुष्य अर्पण केलंय. सो तिच्या बर्थडे निमित्त आम्ही आज सेलिब्रेटिंग लाईक ऍक्टिव्हिटीज वगैरे घेतल्या होत्या आणि गेम्स वगैरे पण होते. सो आम्ही त्याच्यामध्ये आमचा पीअर मेंटर्सचा ग्रुप होता, त्याच्यामध्ये लीडर्स वगैरे वगैरे होते आणि आम्ही प्रत्येक प्लॅन स्केड्यूल केलं होतं आणि प्लॅनिंग मध्ये प्रत्येक गोष्ट एकदम अॅक्युरेटली आम्ही करतोय आणि आम्हाला खूप एन्जॉयमेंट आम्ही आज खूप छान वाटतंय सगळ्या ऍक्टिव्हिटीज वगैरे घेऊन, कारण आम्ही आज लीडरचा रोल प्ले केलाय. सो आणि सगळे मुलं पण आमचं ऐकतायत, छान वाटतंय, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सो मलालाच्या डे निमित्त किंवा मलालाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज मुलांना हाच संदेश देऊ इच्छितो की मुलीचं शिक्षण किती इम्पॉर्टंट आहे. सो मुलींना शिकू द्या, त्यांना पुढे जाऊ द्या आणि येस. सो त्याच्याविषयी आजचा हा डे आम्ही सेलिब्रेट करतोय. सो थँक्यू.
2: नमस्कार, मी गंगा सिंग, तुम्ही ऐकत आहात रेडिओ FM 90.4 आवाज तुमचा. तर आम्ही मलाला डे साजरा करतोय 12 जुलैला. तर मलाला हिचा बर्थडे असल्याने आम्ही तिची प्रेरणा घेऊन आम्ही लालबत्ती भागात आम्ही नाटक साजरा केले. महिलांच्या सुरक्षितेविषयी आम्ही नाटक साजरा करून दुसऱ्यांना संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला हे करून खूप चांगलं वाटलं आणि मलाला पीअर मेंटर म्हणून आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतली कमी वयात, ते आम्हाला खूप चांगलं वाटलं. सगळ्या मुलांनी ऐकलं, आम्ही चांगली रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आणि रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकलो, परत नियोजन करायचं शिकलं, परत आणि मुलींना शिक्षण घेणं हे किती गरजेचं आज कळलं आम्हाला. आणि मुलींना शिकून द्या, त्यांना मोठं होऊन द्या, त्यांच्या पायावर उभे राहून द्या, एवढंच बोलते. धन्यवाद.
3: नमस्ते सबको, मेरा नाम भावना है और मैं यहाँ पे वॉलंटियर जैसे आई हूँ. और मलाला डे के दिन बहुत सारे एक्टिविटीज किए हैं और बास्केटबॉल और बहुत सारे गेम्स खिलाए थे, फेस पेंटिंग बच्चों के लिए, और उनका हंसता हुआ चेहरा देख के बहुत अच्छा लगा. हमने भी उनके साथ बहुत एंजॉय किया. और मैं आपको कहना चाहती हूँ कि आपके लड़कियों को पढ़ाइए और आगे बढ़ने दीजिए. थैंक यू.
4: हाय, नमस्ते, आई एम माहिता. सो आई हैव बीन हियर एज अ वॉलंटियर फ्रॉम रूबरू. सो वी आर सेलिब्रेटिंग इन स्नेहालय मलाला डे ऑन 12th, सो टुडे. सो इट्स अ वेरी ग्रेट थिंग. आई हैव पार्टिसिपेटेड इन वेरियस इवेंट्स, लाइक आई हैव participated in face painting and also worked as a volunteer here, so I'm very happy to share and the faces of the innocent childs and so I'm very grateful to participate in this event. Thank you.
5: Hello everyone, my name is Alina and I'm a part of the English Volunteers for Malala Day. Today we carried out a range of activities ranging from sports like cricket and basketball to mini games like tic-tac-toe and archery. It has been a tiring but immensely rewarding day. Being in India has taught us so much and we are so grateful for the opportunity to help and learn so much over here.
6: My name is Sima and I can say that we have really enjoyed our stay within this community. With today's Malala Day celebrations functioning as proof of the well-deserved rep

0: children. We're taught about community so much, but today we've really seen it and the impact it can have in real time. And for that, we're really grateful. Thank you very much.
1: मंडळी, स्नेहल एमआयडीसी येथे मलाला डे अतिशय उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. तेथील मुलींच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या आहेत. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: abbastanza.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वप्नांना नवी दिशा देणारा एक प्रेरणादायी दिवस म्हणजे मलाला डे. अशाच उत्साहवर्धक वातावरणाचा अनुभव नुकताच स्नेहालय MIDC येथे पाहायला मिळाला. मुलींच्या शिक्षणाचा अधिकार, बालविवाहाला ठाम नकार आणि शिका, पुढे चला, स्वतःच्या पायावर उभं राहा हा मौलाचा संदेश विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आला. मुलींचा उत्साह, त्यांचा आत्मविश्वास आणि सहभाग संपूर्ण कार्यक्रमाची रंगत आणखीन वाढली. मंडळी, आपण आत्ताच ऐकलं आहे स्नेहालय MIDC मध्ये मलाला डे कशा पद्धतीने साजरा करण्यात आला, या निमित्ताने कोणते कोणते उपक्रम राबवण्यात आले, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या हे आपण जाणून घेतले आहे. यानंतर या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय होता याविषयी अधिक माहिती देत आहेत जनसंपर्क या प्रकल्पातील संगीता सानप. चला तर मग ऐकूया यांच्याच शब्दात.
2: नमस्कार नगरकर, मी संगीता सानप आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज 12 जुलै मलाला युसुफजाईचा वाढदिवस आणि हिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अहिल्यानगर व स्नेहालय संस्थामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले. त्याबद्दल मला थोडेसे तुम्हाला सांगायचे आहे. मलाला युसुफजाईच्या प्रेरणेतून स्नेहालयाने मागील 10 वर्षापासून एका अभिनव अशा उपक्रमाचे आयोजन संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये केले आहे. वयाच्या अवघ्या 14 वर्षी नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफजाई हिने मुलींच्या शिक्षणासाठी दिलेला लढा जगभरासाठी प्रेरणादायी ठरला आहे. तिच्या विचारांपासून प्रेरणा घेत स्नेहालय मागील 10 वर्षापासून मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरण आणि हक्काविषयी सातत्याने जनजागृती करत आहे. बालभवन, स्नेहालय, पुनर्वसन संकुल, उडान, रेडिओ नगर, युवा निर्माण या प्रकल्पांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि गावागावांमध्ये पथनाट्य, स्वसंरक्षण प्रशिक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि शिक्षणाविषयी विविध उपक्रम राबवले जात आहेत. दरवर्षी स्नेहालय पुनर्वसन संकुलात शिका, सक्षम व्हा आणि नेतृत्व करा या अभिनव शिबिराचे आयोजन विविध उपक्रमांच्या माध्यमातून केले जाते. यामध्ये सहभागी आमच्या विद्यार्थीने शिक्षणदूत म्हणून आपल्या परिसरातील मुलींच्या शिक्षणाविषयी जनजागृती करतात. या उपक्रमातून मलालाचे विचार अधिकाधिक मुलींपर्यंत पोहोचवून शिक्षणाची प्रेरणा आणि नेतृत्वाची जाणीव निर्माण केली जाते. यावर्षी दिनांक 11 जुलै रोजी आम्ही निगोज येथील श्री मुलिकादेवी विद्यामंदिर शाळेत या दिनाचे आयोजन केले होते. यामध्ये पथनाट्य, नाटिका, डान्स, रॅली याच्या माध्यमातून मलालाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवून मुलींना शिक्षण, बालविवाहाविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच आज 12 जुलै रोजी मलालाच्या वाढदिवसानिमित्त सर्व मुलांसाठी क्रिकेट, बास्केटबॉल, पोस्टर मेकिंग, चित्रकला, केक डेकोरेशन आदी उपक्रमांचे आयोजन स्नेहालय MIDC येथे करण्यात आले होते. हे सर्व करण्यामागची भूमिका म्हणजे स्नेहालयमधील ज्या विद्यार्थिनी आहेत आय एम मलाला म्हणून त्या प्राऊडली फील करतात. तिने जसे मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठवला त्या पद्धतीने आमच्या मुलीही स्वतःसाठी आवाज उठवून उभा आहेत. परंतु आजूबाजूच्या परिसरातील मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे, शिक्षणाशिवाय स्वतःचे आयुष्य घडू शकत नाही ही संकल्पना त्यांच्या लक्षात आली आहे. यासाठीच त्या मागील 1 महिन्यापासून तयारी करत होत्या आणि खूप सक्सेसफुली असं त्यांनी बालभवन आणि स्नेहालय पुनर्वसन संकुलाच्या मुली ज्यांना आम्ही पीअर मेंटोर म्हणून ओळखलं जातो तर यांनी खूप अतिशय अधिक प्रभावीरित्या या सर्व उपक्रमांचं आयोजन केलं. यामध्ये UK येथील आमचे ट्रस्टी जॉयस, निक, सारा त्याचबरोबर आलेले व्हॉलेंटियर्स, याशिवाय बालभवनमधील विद्यार्थिनी, स्टाफ, उडान प्रकल्पाची टीम, रेडिओ नगर, युवा निर्माणची टीम या सर्वांनी अतिशय मेहनत घेतली. तर यानिमित्त सर्वांना एकच विनंती करावीशी वाटते की आपल्या मुलींना शिक्षण द्या, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहू द्या, त्यांना त्यांचे भवितव्य घडवू द्या, तरच उद्याचे भारताचे भविष्यकालीन चांगले नागरिक घडू शकतील. थँक्यू.
1: खरंच एका मुलीला शिक्षणाची संधी मिळाली की संपूर्ण समाज उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करू लागतो. अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमासह इथे घेऊया एक छोटासा म्युझिकल ब्रेक. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहालय MIDC मध्ये कशा प्रकारे मलाला डे हा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले ते आपण ऐकले आहे. यानंतर आपल्या सोबत आहे स्नेहालय संचलित हळवे बालभवन प्रकल्पातील केंद्र समन्वयिका जयश्री शिंदे मॅडम, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया.
1: माझं नाव जयश्री शरद शिंदे, मी हळवे बालभवन केंद्र समन्वयक. आज मलाला डे साजरा करण्यात आला स्नेहालयामध्ये. स्नेहालयामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या, क्रिकेट छोट्या मोठ्या मुलांचं आणि मुलांच्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या मुलांच्या. त्याच्यात समज बादलीत बॉल टाकणे, रिंगची गोल रिंग खेळणे, बॉल फेकणे आकड्यांवर मोजून 100 आकड्यावर बॉल टाकणे म्हणजे तो जिंकला, ABCD लहान मोठे अंक कसे ओळखायचे तो एक गेम घेण्यात आला, बॉक्समध्ये बॉल कसा फेकायचा ते एक गेम घेण्यात आला आणि डॉज बॉल घेण्यात आला. मुलांनी खूप छान दिवसभर आनंद लुटला आणि मलाला डे खूप छान प्रकारे मुलांनी एन्जॉय केला आणि साजरा करण्यात आला. धन्यवाद.
0: मंडळी, आता आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित हळवे बालभवन मधील केंद्र समन्वयिका जयश्री शिंदे मॅडम, त्यांनी आपल्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकवल्या आहेत कशा प्रकारे स्नेहालय MIDC येथे मलाला डे हा साजरा करण्यात आला त्याविषयी त्यांनी आपल्याला ऐकवले आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
1: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर.
2: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वासा वेध आम्ही घेत आहोत. आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
3: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
4: श्री स्वामी ब्रह्मानंद विरचित रामाष्टकम.

बाह्यतः ज्याची अनुभूती येते ते शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, पंचमहाभूत म्हणजे मी नव्हे, तर माझं खरं स्वरूप चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे आहे. ऐकूया श्री शंकराचार्य विरचित निर्वाण षटकम.

मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आर जे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।
1: मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का, बोल राधा बोल, संगम होगा के नहीं। मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का, बोल राधा बोल, संगम होगा के नहीं। अरे बोल राधा बोल, संगम होगा के नहीं।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।
2: 4 वाजले तर रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये अनु आली आहे तुम्हाला भेटायला सांज रंग या कार्यक्रमात। गुड इव्हनिंग मनापासून। आणि आज आहे 13 जुलै 2026। आजची तारीख आणि वार आहे सोमवार। आठवड्याभरानंतर विकेंडनंतर आपण पुन्हा एकदा भेटत आहोत। आणि विकेंडनंतरचा हा सोमवारचा दिवस कधीकधी ना खूप असा कोझी वाटत असतो, किंवा कधी कधी असं वाटत असतं की का वीकेंड नंतर का दुसऱ्या दिवशी सगळी कामं आपली वाट पाहत असतात। नक्कीच घरामधली, रुटीनमधली, ऑफिसमधली, ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय तिथली सगळी कामं वाट पाहत असतात। आणि वीकेंड नंतर जो आपण छान रिलॅक्स मूडमध्ये वीकेंड एन्जॉय केलेला असतो, त्यानंतर आपल्याला सोमवार नको नको असं वाटतं। पण तरीसुद्धा आठवड्याला सुरुवात करणारा आणि त्याचबरोबर हळूहळू दुपारनंतर एनर्जी देणारा पुढच्या येणाऱ्या काही दिवसांसाठीचा आठवडा सुरू झालाय। आणि आज आहे वार सोमवार। तसं तर तुर्तास सध्या पावसानं खूप चांगली विश्रांती घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही। सध्या तरी पाऊस नाही आहे, कोरडं वातावरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि गेल्या आठवड्यामध्ये ना चांगला धुवाधार पाऊस झाला होता अगदी पुणे जिल्ह्यामध्ये, नाशकामध्ये, नगरमध्ये, संगमनेरमध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये मुसळधार पाऊस झाला होता। आणि अगदी सगळीकडे पाणीचं पाणी वाहत चाललेलं होतं असं सध्या गेल्या आठवड्यामधलं चित्र दिसत होतं। पण आता तरी आपण पाहतो आहोत की हा संपूर्ण आठवडा कोरडा असणार आहे। भारतीय हवामान विभागानं सांगितलेल्या सूचना नुसार 15 ते 20 जुलै नंतर कदाचित पुन्हा पावसाचं आगमन होऊ शकतं। सो सध्या तरी कोरडं वातावरण आहे। पण त्याचबरोबर तुम्ही अनुभवलंय का नगरकर की दुसरीकडे वातावरणामध्ये पुन्हा एकदा तापमान जे आहे ते वाढताना दिसत आहे, थोडंसं आपल्याला गरम होताना दिसतं आहे। आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा दमट वातावरण जे आहे त्याची निर्मिती झाल्याचं आपल्याला जाणवत आहे। सो पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होत आहेत आणि हे बदल आपल्याला शरीराला सुद्धा ऍक्सेप्ट करायचे आहेत। त्यामुळे वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर आपण प्रत्येक जण आजारही पडत असतो। आणि आजारी पडू नका, काळजी घ्या। पुन्हा येते भेटायला थोड्याच वेळामध्ये एका म्युझिकल ब्रेक नंतर। आय हेट लव्ह स्टोरीज या फिल्मला ट्रॅक तुमच्यासाठी प्ले करते अनु आहे तुमच्यासोबत। गुड इव्हनिंग।

0: चार वाजून 11 मिनिटे झाले तर रेडिओ नगरच्या घड्याळामध्ये अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई केंद्राचं दुपारचं 3 वाजेचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.
1: अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदान प्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण. आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिरात देणग्या आणि दानातल्या वस्तूंचा अपहार झाल्याच्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याचे आदेश मागणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला तसंच राम मंदिराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा बजावल्या आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर याचिकांची सुनावणी होत आहे. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपास पथकानं चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं सांगितलं. उत्तराखंडच्या बद्रीनाथ मंदिरात दान अपहार प्रकरण उघडकीला आलं असून काल रात्री विशेष चौकशी पथकानं बद्री केदार मंदिर समितीच्या अध्यक्षांना डेहराडून इथून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. बद्रीनाथ मंदिरात 2 जुलै रोजी दानपेटीतल्या रकमेची मोजणी सुरू असताना त्यातले घोटाळे लक्षात आले आणि समितीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून संशयित आरोपींचा शोध सुरू केला होता. संशयिताला अखेर डेहराडूनमधून ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर नोंदींची तपासणी सुरू केली आहे. आसाममधल्या 27 जणांना परदेशी घोषित करणारे परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं हा महत्वाचा निर्णय दिला. तांत्रिक त्रुटी आणि किरकोळ विसंगतीच्या आधारावर आपल्याला परदेशी घोषित करण्यात आल्याचा युक्तिवाद करत या 27 नागरिकांनी न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं गुवाहाटी उच्च न्यायालय आणि परदेशी नागरिक न्यायाधिकरणाचे जुने आदेश बाजूला सारून या प्रकरणांची पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची किंवा कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य संशोधन धोरणाच्या मसुदा निर्मितीसाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सूचना मागवल्या आहेत. देशाच्या आरोग्य संशोधन प्रणालीला योग्य रूप आणि बळकटी देण्यासाठी या धोरणाची निर्मिती केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि प्रभावी व्यवस्थेच्या निर्मितीत हे धोरण सहाय्यक ठरेल. विविध हितसंबंधींनी दिलेल्या सूचनांचा आणि शिफारसींचा समावेश करून हे धोरण तयार केलं जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी 27 जुलैपर्यंत आपल्या सूचना सादर कराव्यात असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. पहिल्या चाचणीत क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतरची ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचं सिद्ध झालं. तर तिसऱ्या चाचणीत क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षेनुसार कार्यरत असल्याचं निष्पन्न झालं. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्लीमध्ये JNU आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. कोणत्याही राजकीय झेंड्याविना राजकीय मतभेद दूर सारून सर्वच राजकीय पक्षांनी तसंच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. नीट परीक्षा पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि पीडित विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही आंदोलकांची मागणी योग्य असल्याचं ठाकरे म्हणाले. येत्या 20 जुलै रोजी आंदोलकांच्या संसद मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना महाराष्ट्रातही आंदोलन करणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु बंद असलेल्या राज्यातल्या 6 वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत राहिल्याचं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातली 4 वसतिगृहं जालना जिल्ह्यात असून 1 लातूर आणि 1 बुलढाणा जिल्ह्यात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. या वसतिगृहांची अवस्था अतिशय वाईट असून गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही. तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण अहवालात नोंदवलं आहे. इतर वसतिगृहांची परिस्थितीही वाईटच असून विद्यार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधाही मिळत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. राज्यातल्या 49 सरकारी वसतिगृहांमध्ये पर्यवेक्षक नाही, तर मुलींसाठी असलेल्या 5 वसतिगृहांमध्ये पुरुष पर्यवेक्षक नेमले गेल्याचं निरीक्षण कॅगनं नोंदवलं आहे. 2020 सालापर्यंत 200 वसतिगृह बांधण्याचं सरकारचं उद्दिष्ट पुरेसा निधी मंजूर झाला असूनही पूर्ण झालेलं नाही. पुणे जिल्ह्यात सासवड जेजुरी मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या पुढे जात असलेल्या वारकरी दिंडीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे 3 वारकरी महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 4 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा ट्रक नांदेड जिल्ह्यातल्या एका दिंडीचा होता. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मृत महिला सांगली जिल्ह्यातल्या कसबे डिग्रज गावच्या रहिवासी होत्या. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृताच्या कुटुंबियांना त्यांनी राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असून पंढरीच्या वारीमध्ये संपूर्ण सुरक्षितता आणि सावधानतेच्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या विद्यार्थ्यांचं यश भारताच्या अनंत युवाशक्तीचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. मुंबईचा श्रेष्ठ सुरैया आणि पुण्याचा कनिष्क जैन या विद्यार्थ्यांसह 5 जणांनी कोलंबियात बुकारामांगा इथं झालेल्या या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकं पटकावली. भंडारा जिल्ह्यात 52 धरण प्रकल्पग्रस्त आदिवासींनी 2 महिन्यांपूर्वी कालव्यात उतरून केलेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आता 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. धरणातल्या गावांचं पुनर्वसन करण्यात आलं आहे. मात्र प्रकल्पग्रस्त आदिवासी आणि शेतकऱ्यांनी त्यांना मिळालेल्या तुटपुंज मदतीविरोधात हे आंदोलन केलं होतं. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इटलीच्या जेन्निक सिनर यानं सलग 2रा अजिंक्यपद पटकावलं. काल झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर स्वेरेववर 6-7, 7-6, 6-3 आणि 6-4 अशी मात केली. याच स्पर्धेच्या महिला दुहेरीत चिनी फ्रेंच जोडीनं कॅनेडियन ब्राझील जोडीचा 6-3, 7-5 असा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अयोध्या मंदिर अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र आणि राज्य सरकारला तसंच श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला नोटिसा. बद्रीनाथ मंदिर दान अपहार प्रकरणी मंदिर समितीच्या अध्यक्षांना अटक. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची अनुदानप्राप्त 6 वसतिगृह बंद असल्याचं कॅगचं निरीक्षण आणि पुणे जिल्ह्यात वारी मार्गावर अपघातात 3 महिलांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमी.
2: अरे उचल ना.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज आणि सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आणि देशांतर्गत बाजारपेठेकडे आता वळूयात. खरं तर या महिन्याच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या दरामध्ये चांगलीच घसरण बघायला मिळते. अमेरिका इराणमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये जी वाढ झाली आहे, डॉलरचे भाव जास्त बळकट झाले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर वीकेंडनंतर आज देशांतर्गत सोन्या चांदीचे भाव घसरलेले बघायला मिळतात. NDTV प्रॉफिटनुसार आज सकाळी 9 वाजता M6 वर ऑगस्टचे सोन्याचे दर हे 1421 घसरणीसह 10 ग्रॅमचा प्रति 10 ग्रॅमचा भाव 1,41,945 इतका होता. तर त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा सोन्या चांदीच्या दरामध्ये थोडीशा किमतीमध्ये तफावत आपल्याला बघायला मिळू शकते. तर चांदी किलोमागे 2,17,799 व्यवहार सध्या करताना दिसते. सोन्या चांदीच्या दरामध्ये चांगलीच घसरण सध्या बघायला मिळते. अरु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्रीटाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार आणि खूप एकदा पुन्हा एकदा स्वागत. वीकेंड नंतर आपण भेटतोय आणि आज आहे 13 जुलै. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये शरद पवार यांना सुद्धा मागं टाकत एक इतिहास रेकॉर्ड ब्रेक केला. 12 जुलै 2024 म्हणजे कालपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ 2430 दिवस झालाय. सगळ्यात जास्त काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये सध्या 3rd स्थानावरती आहेत. या यादीमध्ये वसंतराव नाईक 4096 दिवस पहिल्या यादीमध्ये आहेत, तर पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख 2686 दिवस दुसऱ्या क्रमांकावर. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर हा आता रेकॉर्ड ब्रेक नवीन झालेला आहे. तिसरं नाव जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं राहिलेलं आहे सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याच्या नेत्याच्या यादीमध्ये. श्रोते हो, पुन्हा एकदा भेटायला येते, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंगमध्ये. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा. आणि आठवड्याभरानंतर आषाढी एकादशी येते. आषाढी वारी सध्या सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारीमय वातावरण झालेलं आहे, भक्तिमय वातावरण झालंय. आणि आषाढी वारीसाठी आता जसे पांडुरंगाच्या भेटीसाठी सगळे भक्त सगळे वारकरी निघाले आहेत, त्याचबरोबर सेवा देण्यासाठी आता एसटी अर्थात लाल परी सुद्धा मागे नाहीये. आषाढी वारीसाठी 5,500 विशेष बस सोडण्यात आल्यात. गावामधून थेट आता पंढरपूर प्रवासाची एसटीची योजना असणार आहे. आषाढी वारीनिमित्त भाविकांसाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडल्यात आणि ही घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. राज्यामध्ये कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी जर मागणी केली तर थेट त्यांच्या गावामध्ये एसटी पोहोचणार आहे आणि पंढरपूरसाठी विशेष बस म्हणून ही सवलत मिळणार आहे. या प्रवासामध्ये 75 वर्षांवरचे जर काही ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना हा प्रवास मोफत असेल. महिलांना तिकिटामध्ये 50% सवलत असणार आहे आणि नोंदणीसाठी तुम्ही जवळच्या आगाराशी संपर्क साधू शकता. जर गावातील 40 पेक्षा जास्त लोक जर तयार असतील पंढरपूरला जाण्यासाठी तर तुम्ही जवळच्या बस स्थानकामध्ये जाऊन आगारामध्ये जाऊन याची नोंदणी करू शकता, संपर्क साधू शकता. त्यामुळे थेट एसटी तुमच्या गावामध्ये येऊन तुम्हाला पंढरपूर प्रवासासाठी घेऊन जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात। श्रोते हो नमस्कार। एक दुर्दैवी घटना घडली आज पुणे जिल्ह्यामध्ये। जेजुरीजवळच्या भोंगळे मळा या परिसरामध्ये आषाढी वारीच्या दिंडीमध्ये एक भरधाव आणि अनियंत्रित ट्रक घुसला आणि त्यामुळे भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू जागीच झालाय, तर अन्य 3 वारकरी गंभीर जखमी आहेत। स्थानिक प्रशासनानं, पोलिसांनी, तिथल्या जवळच्या ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात सुद्धा दाखल केलं असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे। जेजुरीजवळ हा अपघात झाला आहे आणि आता आपण सगळेजण पाहत आहोत की महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या भागातून दिंडी सोहळे, पालखी सोहळे हे पंढरपूरकडे प्रस्थान करतात। आपल्या महाराष्ट्रामधली ही वारीची संस्कृती, ही परंपरा अनेक वर्षांपासून आहे। आपण पाहत आलोय की वारीमध्ये शिस्त ही फार महत्त्वाची मानली जाते आणि वारकरी खूप चांगल्या पद्धतीनं शिस्त पाळतात आणि ही शिस्त एक वाहन चालक म्हणून आपणही पाळायला हवी। सध्या वारीचे दिवस सुरू आहेत, वारी पंढरपूरकडे प्रस्थान करतात। अनेक वारकरी पायपीट करून, पायी प्रवास करून पंढरपूरकडे जातात, त्यामुळे आपणसुद्धा वाहन चालवत असाल तर काळजी घ्या, दक्षता घ्या। कोणाचीही जीवितहानी होणार नाही, आपल्याकडून खूप मोठा अपघात होणार नाही याची मात्र जरूर आवर्जून काळजी घ्या। अनु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग पुन्हा एकदा।

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमामध्ये श्रोते हो नमस्कार. आणि आपण लाडकी बहीण योजनेबद्दल जाणून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षिका प्रोजेक्टबद्दल जाणून घेऊयात. आता या योजनेबाबत एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. पडताळणी आणि ई KYC प्रक्रिया केल्यानंतर अशा अनेक महिलांची लाभार्थ्यांची नावं यादीतून वगळून काढली आहे. 92 लाखांपेक्षा ही यादी मोठी आहे. सुरुवातीला 80 लाख नावं होण्याचा अंदाज होता, पण ही नावं मात्र वाढली आहेत. प्रत्यक्षात 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी 38% महिला अपात्र ठरल्या आहेत. आणि यामध्ये सगळ्यात जास्त आकडेवारी ही बीडची आहे. बीडमध्ये 28 लाख महिला एक त्या बीड जिल्ह्यामधल्या आहेत की ज्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये खरं तर वेगळी आणि चुकीची माहिती दिली आहे. पडताळणीतून ही गोष्ट समोर आलेली आहे आणि त्या लाभार्थी नसल्याचं समोर आलंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, आपण ऐकता स्नेहलाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, जागतिक महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. अमेरिका आणि इराणमधला तणाव सध्या वाढताना दिसतो आहे आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीच्या किमतीमध्ये या आठवड्यामध्ये चढ उतार राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जेम फायनान्शियलचे विश्लेषक यांनी ही माहिती समोर दिली. जर हा अमेरिका आणि इराण देशामधला तणाव वाढला तर कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा वाढू शकतात. अमेरिकन डॉलर आणि ट्रेझरी बॉन्ड सारखे सुरक्षित मानले जाणारे जे गुंतवणुकीचे पर्याय आहेत ते सुद्धा अधिक मजबूत होऊ शकतात. सध्या 99.99% शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,43,515 प्रति 10 ग्रॅमवर येऊन पोहोचला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. आपल्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या अपडेट्सकडे आता आपण वळूयात. त्याचबरोबर सध्या नवीन मतदार जे आहेत त्या मतदारांना नाव नोंदणीसाठी SIR अनिवार्य असल्याचं सांगितलं आहे आणि ही मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे. मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव नाही आणि त्यांना त्यांचं नाव नोंदवायचं असेल अशा नवीन मतदारांना आता त्यांच्या पालकांच्या विशेष सखोल पुनरीक्षण जो SIR फॉर्म आहे तो त्यांच्यासाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि ही माहिती अर्जासोबत देणं आवश्यक असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. दरवर्षी नवीन मतदार नोंदणी होत असते आणि आतापर्यंत SIR मध्ये समाविष्ट नसलेल्या विद्यमान मतदारांना म्हणजे नवीन मतदारांना त्यांच्या पालकांचा तपशील सादर करावा लागत होता आणि आता ही अट नव्यानं मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या व्यक्तींनाही लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे SIR फॉर्म भरणं आणि त्याचबरोबर पालकांची माहिती देणं हे अनिवार्य आहे. बनावट आणि दुबार मतदार नोंदणीला यामुळे नक्कीच आळा बसू शकतो. पालकांची पडताळणी झाल्याशिवाय नोंदीची जोडणी जी आहे ती होणार नाही आणि झाल्यानंतर ती अधिक अचूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच एक सकारात्मक चांगले परिणाम यामुळे दिसून येतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची दूरदृष्टी, शिस्तप्रियता, निष्कलंक जीवननिष्ठा, राजकारण आणि समाजकारण याला दिशादर्शक आहे. आणि त्यांच्या नावानं पहिला जीवन गौरव पुरस्कार जो मिळाला आहे तो मिळालेला आहे उद्योग आणि शिक्षण मंत्री क्षेत्रातील राजेंद्र दर्डा यांना. माजी उद्योग आणि शिक्षण मंत्री राज्यातील राजेंद्र दर्डा यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आणि हा पुरस्कार त्यांच्यासाठी भावनिक आणि अभिमानाचा, जबाबदारीचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शंकरराव चव्हाण जयंतीनिमित्त दैनिक सत्यप्रभाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कारानं राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आलं. जीवन गौरव पुरस्कार हा आयुष्यभराच्या कार्याचा सन्मान असतो. पत्रकारिता, राजकारण, समाजकारण, उद्योग क्षेत्रामध्ये योगदान देण्याचा त्यांनी महत्वाचा प्रयत्न केलाय. आणि लोकमतचे एडिटर आणि चीफ तथा राज्याचे माजी उद्योग आणि शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना हा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. राजेंद्र दर्डा यांनी उद्योगमंत्री म्हणून रोजगार निर्मिती, उद्योग विस्तार आणि गुंतवणुकीसाठी उल्लेखनीय काम राज्यासाठी केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगी. या कार्यक्रमात चीनच्या पूर्व किनारपट्टीच्या भागातील सगळ्यात महाभयंकर बावी या चक्रीवादळाला जोरदार तडाखा झाला आहे. काल पहाटे चीनच्या मुख्य शहरांमध्ये हे वादळ धडकलं. मुसळधार पाऊस आणि ताशी 100 किलोमीटरपेक्षा अधिक वेगानं वारे वाहिले. दाट लोकवस्तीच्या शहरांना झोडपून काढलंय आणि या आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले असून खबरदारी म्हणून 28 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. चीनची आर्थिक राजधानी झोंजियांग प्रांताला सगळ्यात जास्त फटका बसला असून एकट्या या प्रांतातून 22 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचं सांगितलं आहे. बावी वादळ हे शनिवारी रात्री झोंजियांगच्या युहांग आणि वेनझोड शहरामध्ये तिसऱ्यांदा जमिनीवर धडकलं. एल निनोचा हा प्रभाव असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. रविवारी दुपारपर्यंत हे वादळ काहीसं कमकुवत होऊन अनहुई प्रांताकडे पुढे सरकलं होतं, तर याचा धोका अजूनही टळलेला नाही. आधीच पुराचा सामना करणाऱ्या या भागामध्ये पुढची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. जागतिक पातळीवर एल निनो हवामान पद्धतीमुळे चीनला अशा अनेक तीव्र आणि अनपेक्षित चक्रीवादळांचा सामना करावा लागू शकतो, असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. सांजरंगमध्ये जागतिक घडामोडींकडे पुन्हा एकदा वळूयात. इराणनं होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे. अमेरिकेनं जो बॉम्ब हल्ला सुरू केला आहे आणि ही आता तिसरी लष्करी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये आणखी एका जहाजावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर इराणविरुद्ध केलेली ही तिसरी लष्करी कारवाई होती. इराणनं होर्मुझची समुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केली आहे. इराणच्या सरकारी माध्यमानुसार अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अस्लुयेह, बंदर अब्बास, सिरेक, बंदर देर आणि चाबरसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले असंही सांगण्यात आलं. अजूनही हा तणाव कायम आहे असंही सांगण्यात आलं, त्यामुळे होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हॅलो, मी पल्लवी पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्या हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. सांजरंगमध्ये जागतिक घडामोडींकडे पुन्हा एकदा वळूयात. इराणनं होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा एकदा बंद केली आहे. अमेरिकेनं जो बॉम्ब हल्ला सुरू केला आहे आणि ही आता तिसरी लष्करी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये आणखी एका जहाजावर जो हल्ला झाला, त्या हल्ल्यानंतर इराणविरुद्ध केलेली ही तिसरी लष्करी कारवाई होती. इराणनं होर्मुझची समुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केली आहे. इराणच्या सरकारी माध्यमानुसार अमेरिकेच्या हल्ल्यानंतर अस्लुयेह, बंदर अब्बास, सिरेक, बंदर देर आणि चाबारसह अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले असंही सांगण्यात आलं. अजूनही हा तणाव कायम आहे असंही सांगण्यात आलं, त्यामुळे होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगनवत 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगी या कार्यक्रमात. भारतानं ओमानच्या किनाऱ्याजवळ GFS गॅलेक्सी नामक व्यावसायिक जहाजावर जो हल्ला केलाय त्या तीव्र शब्दामध्ये भारतानं निषेध केलाय. भारतानं यावेळी सांगितलं की या जहाजावर 11 भारतीय नागरिक स्वार होते. आतापर्यंत 10 जणांना सुखरूप वाचवण्यात आलं आहे तर 1 भारतीय बेपत्ता असल्याची माहिती आहे. या क्षेत्रामधील व्यावसायिक जहाजं आणि नागरी पायाभूत सुविधांवरचे हल्ले त्वरित थांबले पाहिजेत असं भारतानी व्यक्त केलं. भारतीयांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केलेला आहे. आम्ही सहकार्यासाठी ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो असंही यावेळी सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार हसन सय्यद आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संग्रहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110011005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज। अनु आहे तुमच्या सोबत, गुड इव्हनिंग। वाहतूक कोंडी हा मोठ्या प्रश्नाचा सामना आपला भारत देश करतोच आहे। आता मुंबई आणि परिसरातील जी वाहतूक कोंडी आहे, याबद्दल जर बोलायचं झालं तर रेल्वे प्रशासनाला सुद्धा या वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 6,066 कोटी खर्चून सुद्धा 350 किलोमीटरचं जगामधलं सगळ्यात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क आता विकसित करत आहे। त्यामुळे मुंबई आणि इतर परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न थोडा तरी मार्गी लागणार आहे असं वाटतं। या अंतर्गत 33 जलमार्ग, 44 आधुनिक टर्मिनल्स आणि 303 इलेक्ट्रिक हायब्रिड बोटी चालवल्या जातील। पर्यावरणपूरक आणि हा सुसाट प्रवास होऊ शकतो आणि या योजनेमुळे 2031 पर्यंत जे लक्ष आहे त्यामध्ये 75 दशलक्ष प्रवाशांना याचा फायदा होणार असून सिंधुदुर्गामध्ये बोट बांधणी केंद्र उभारलं जाईल असं सांगण्यात आलं। त्यामुळे मुंबईमध्ये आता हे खूप मोठ्या स्वरूपामध्ये वॉटर मेट्रो नेटवर्क सर्व्हिस सुरू होते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा। आजच्या नगर डायरी शो मध्ये आपण ऐकणार आहोत फादर अशोक पठारे यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला आहे अनंत द्रविड दहिगावकर यांनी।
3: नमस्कार मंडळी, आज रेडिओ नगर मध्ये माननीय अशोक पठारे हे आलेले आहेत। माननीय अशोक पठारे हे तरुण युवा कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे खऱ्या अर्थाने अनेक चर्चमधून फादर म्हणून काम करणारे हे कार्यरत व्यक्तिमत्व, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समभाव हा समभावच असावा या विशेष गोष्टीवर लक्ष केंद्रित करून ते संपूर्ण आपल्या धर्माचं म्हणण्यापेक्षा समाज सुधारणेचं काम करतात। नमस्कार अशोकरावजी, तुम्ही आज आमच्या रेडिओ नगरमध्ये आलात, त्याबद्दल तुमचं खूप मनापासून

0: स्वागत. खरं तर तुमच्यासारख्या माणसाने आम्हाला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी तुमचा शतश ऋणी आहे.
1: नमस्कार. विशेष करून नगर रेडिओ FM यांनी देखील मला ही सुंदर संधी दिली, त्याबद्दल सर्व टीमचे देखील आम्ही सर्व मंडळ्या सर्व चर्चेसतर्फे आभारी आहोत. थँक्यू सो मच.
0: सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला अशी सुरुवात करावी वाटते की धर्म ही आपुची गोडी.
1: हो,
0: बालकवी कुसुमाग्रज यांनी म्हटलेलं आहेच, तू ही राम आहे, तू ही रहीम आहे, तू करीम बुद्ध खुदा हुआ, तू वाहे गुरु तू यशु मसीहा, हर नाम में तू समा रहा, हरदास आहे कही कीर्तन, कही रामधून तो कही आवाहन. या अनुषंगाने ज्यावेळेस आपण सर चर्चमध्ये आपण फादर म्हणून काम करता, तर फादर आपल्याला व्हायचे हे लहानपणापासून तुम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं का?
1: फादर व्हायचं किंवा जीवनाचा उद्देश इकडे येण्याचा काहीच नव्हता, परंतु जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या
0: हा
1: की त्याच्याकरवी येशू ख्रिस्ताबद्दल जो अनुभव आला तो अनुभव माझं जीवन बदलणारा ठरला. त्याचं कारण हे की मी काही आजार पण माझ्या जीवनामध्ये आलं, एकंदरीत 2000 ते 2001-2003 या दरम्यान.
0: बर.
1: आणि त्या काळामध्ये मी बाकीचे सर्व उपाय माझ्यावर केले, परंतु मला काही फरक पडला नाही. परंतु कालांतराने ज्यावेळेस कामानिमित्त मी नगरमध्ये आलो, आजच्या आईल्या नगरमध्ये आलो, आणि ज्या ठिकाणी मी भाडत्री राहत होतो त्या व्यक्तीने मला एका कार्यक्रमासाठी ते घेऊन गेले, आणि तो कार्यक्रम प्रवचनाचा होता.
0: बर.
1: परंतु त्या प्रवचनाच्या कार्यक्रमामध्ये, ख्रिस्ती प्रवचनाचा तो कार्यक्रम होता, 2000-3000 लोक त्या कार्यक्रमाला जमा झाले असतील कदाचित, आणि मला त्रास होत होता. प्रत्येक ठराविक काळामध्ये मला त्रास व्हायचा आणि मी घरात झोपलेलो असायचं. त्या कुटुंबाने ज्यावेळेस मला सांगितलं, मी त्या कार्यक्रमामध्ये मी गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये जे बोलणारे वक्ते होते, मला 5-10 मिनिटं झाले असतील मी त्या कार्यक्रमामध्ये जाऊन बसलो, आणि तेवढ्यामध्ये त्या व्यक्तीकडून एक कॉल आला. तो कॉल अशा प्रकारचा होता, एक तरुण मुलगा आहे आणि आज प्रभू येशू तुला जोही त्रास आहे तुला स्पर्श करत आहे. वास्तविक ज्यावेळेस मी ते बोलणं माझ्या कानावर पडलं आणि ते एवढं प्रभावी होतं, जणू काय प्रभू येशूचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये मला अनुभवण्यास आलं, फील झालं. थोड्या वेळ मी त्या ग्राउंडवर आपोआप लोळत होतो, काय झालं मला माहिती नाही. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस मी त्याच्यातून उठलो 5-10 मिनिटांनंतर, मी अंग वगैरे झटकलं आणि त्यानंतर माझ्या शरीरामध्ये मला वेगळी फील झाली. म्हणजे जे वीकनेस होतं, जो त्रास होता, जेही प्रॉब्लेम होते, त्याच्यापासून मुक्त झाल्याचा मला अनुभव आला. आणि तो अलौकिक अनुभव मला ख्रिस्ताकडे विशेष करून नेणारा ठरला. आणि त्यानंतर बायबल वाचन, मला कोणी काही सांगितलं नाही, परंतु मला आत्म्यात वाटलं या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये चांगलं जीवन आहे. एकंदरीत व्यसन नाही, काही नाही, चुकीच्या काही गोष्टी करणं नाही, कोणाला लूटमार नाही, चांगल्या प्रकारचं समाजासाठी काम करणं, या गोष्टी आपण करू शकतो. आणि म्हणून त्या माध्यमातून मी इकडं आलो. राहिला फादर होण्याचा किंवा पास्टर होण्याचा विषय, तर मग हे ठरून वगैरे काही नाही, परंतु जसा अनुभव जीवनामध्ये आला ना, तो अनुभव एवढा आगळा वेगळा होता, ती दिव्यत्वाची प्रचिती होती आणि तो एवढा जिवंत अनुभव होता की त्या अनुभवाने माझ्या जीवनामध्ये मोठं कार्य केलं आणि त्यानंतर मी इकडं वळलो आणि जीवनाचं ध्येय बदललं गेलं, उद्देश बदलले गेले आणि आज मी सेवा कार्यामध्ये.
0: म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं सर, किंवा चुंबकीय आकर्षण जे असतं त्या आकर्षणाप्रमाणे तुम्ही इकडं अट्रॅक्ट झाला.
1: हो सर.
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभव हा माणसाच्या आयुष्यातला खरा गुरु असतो.
1: नक्कीच.
0: आणि ज्यावेळेस आपल्याला स्वतः अनुभव येतो, म्हणजे आपण काय म्हणतो, हा जो मनुष्य अनुभव सिद्ध आहे की ज्यांनी प्रत्यक्ष तो अनुभवलेला आहे त्याला त्या गोष्टी छानपैकी कळतात.
1: नक्कीच.
0: आणि सर, तुम्ही इतकं छान तुमचा अगदी अनुभव सांगितला, त्या अनुषंगाने मला असं पाहिलं, प्रथम हा प्रश्न पडतो काही काही वेळेस ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये, येसूला मानणारे वेगळे आणि मेरीला मानणारे वेगळे, हे असं का बरं, एक्झॅक्टली काय प्रकार काय आहे तो?
1: काय झालं, वेगवेगळ्या समयामध्ये
0: हा
1: वेगवेगळे प्रभू येशूचे शिष्य अनुयायी यांना ज्या ज्या प्रकारे ख्रिस्त प्रगट झाला किंवा दिव्यत्वाची त्यांना प्रचिती आली, त्यानुसार वेगवेगळ्या मंडळ्या झाल्या. काही काही मध्ये त्यांची शिक्षण पद्धती बायबलमधूनच आहे, उपासना पद्धती देखील सेम आहे, परंतु काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी त्या प्रकारच्या आहेत. आता इकडं पेंटेकॉस्टल हे जे चर्च आहेत किंवा इतर काही चर्च आहेत, काही चर्चेसमध्ये मरियला देवाची माता या माध्यमातून सन्मान दिला जातो आणि तो सर्व चर्चेसमध्ये दिला जातो. तो सर्व चर्चेसमध्ये दिला जातो. असं कुठलंही चर्च नाही की देवाची माता या नात्याने सन्मान देत नाही, असं एकही चर्च आढळणार नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट ही तिथं नमूद केली जाते की देवत्व किंवा ईश्वरत्व हा जो भाग आहे ना अत्यंत महत्वाचा आहे.
0: बर बर,
1: प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म जरी मरियेद्वारे घेतला असला ना, परंतु मरिया एक मानव आहे आणि तिला मरणाचा अनुभव आला आणि देवाला असं म्हटलंय जो अनादि अनंत काळापासून अस्तित्वात आहे व अनादि अनंत काळापर्यंत अस्तित्वात असणार आहे त्याला देव म्हटलं गेलंय.
0: बर,
1: आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, त्याला कबरेमध्ये किंवा गुहेमध्ये ठेवण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून विजयी झाला. हा ख्रिस्ती बायबलचा किंवा मंडळ्यांच्या विश्वासाचा एक भाग आहे आणि म्हणून काही मंडळ्यामध्ये हा विश्वास आहे. माता या नात्याने आदर आहे, परंतु विशेष करून देवत्व ख्रिस्ताला दिलं जातं किंवा स्वर्गीय परमेश्वरला दिलं जातं आणि म्हणून या प्रकारे ते चर्च वेगळं आहे आणि हे चर्च वेगळं आहे, परंतु दोन्ही ठिकाणी उपासना सेम प्रकारची होते.
0: मी थोडक्यात आपण ज्याला काय म्हणूया की नावच जरी वेगळे असते तरी तत्व एकच आहे आणि शेवटी कुठल्याही नद्या जरी असत्या तरी त्या शेवटी त्या समुद्राला मिळतात. मी तत्व एक आहे, फक्त तुमच्या पाहण्याचा दृष्टिकोन तो थोडासा वेगळा आहे.
1: म्हणजे ज्याला जसं प्रगट झालं तो तसं ते घेऊन चालला.
0: आणि नगरमध्ये आपण जी चर्च कम्युनिटी पाहतो त्यामध्ये पहिली मंडळी, पहिलं चर्च वगैरे हे काय प्रकार आहे?
1: काय झालं, अहमदनगर ख्रिस्ती मंडळीमध्ये जर आम्ही पाहिलं तर अहमदनगरमध्ये पहिली मंडळीची स्थापना झाली. त्याचं साल जर आपण पाहिलं 1831 अहमदनगर येथे मराठी अमेरिकन मराठी मिशन या माध्यमातून रेव्हरंट रेड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली शुद्ध ऐतिहासिक ख्रिस्ती मंडळी म्हणून स्थापन झाली आणि या माध्यमातून त्याचा इतिहास देखील आपल्याला पाहावयास मिळतो. तर मग या नगरमध्ये या मंडळीचा इतिहास जर आपण पाहिला तर ज्याला म्हटलं आपण पहिली मंडळी किंवा ह्यूम मेमोरियल चर्च नगरमध्ये सर्वांना माहीत आहे आणि हे अहमदनगरमधील सर्वात मोठं चर्च आहे. सर रॉबर्ट ॲलन होम यांनी 1902 त्या चर्चच्या कामाला सुरुवात केली आणि 24 ऑक्टोबर 1906 रोजी हे उपासनेसाठी खुलं केलं गेलं आणि म्हणून विशेष करून हे चर्च युरोपियन गोथिक आणि रोमन शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांच्या खिडक्यावरील बायबलमधील कथा सांगणाऱ्या रंगीत काचा बसवलेल्या आहेत. या चर्चमध्ये एकाच वेळी 1300 लोक बसू शकतात आणि या चर्चची घंटा जुन्या काळात मैलोनमय ऐकू जायची हे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि ही मंडळी सुरुवातीला निर्माण झाली आणि म्हणून तिचं पहिली मंडळी, पहिलं चर्च असल्याकारणाने तिला पहिली मंडळी म्हटलं गेलंय.
0: आणि सर आपल्याला अहिल्यानगरमध्ये सर्वसामान्यपणे चर्च किती आहेत ज्याला आपण प्रार्थना मंदिर म्हणू या सगळेच, अर्थात प्रार्थना मंदिरच आहेत ते?
1: हो. आता नगर भागामध्ये पुष्कळ ठिकाणी चर्चेस आहेत, उपनगरामध्ये असतील, सिटीमध्ये असतील, अनेक चर्चेस आहेत आणि आम्ही पाहतो भिंगारमध्ये देखील आम्हाला चर्चेस दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये. त्याचप्रकारे आपण टीव्ही सेंटर या भागात देखील आपण पाहतो, तारकपूर भागामध्ये देखील मंडळ आहेत रोडच्या बाजूला आहेत. त्यानंतर ह्यूम मेमोरियल चर्च झालं, पुन्हा धरती चौकामध्ये चर्च आहे भिंगार. त्याचप्रकारे आपण केडगाव भागामध्ये देखील मंडळ्या पाहतो. ते ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना एकत्रित येण्याचं ठिकाण आहे आणि असे बहुतांश चर्च आपण नगरमध्ये पाहतो.
0: त्याच्यात जोडील मला हे सगळ्यात महत्वाचं म्हणायचं की ख्रिश्चन कम्युनिटीकडे रेणू टिळक, लक्ष्मीबाई टिळक, नंतर आपल्या नगरच्या अभिनेते शाहू मोडक ही मंडळी त्या गोष्टीकडे येण्यासाठी किंबहुना त्यांना खरंच ख्रिस्त कळाला का म्हणून त्यांनी धर्मांतर केलं का? अर्थात धर्मांतर वगैरे हा आपला विषय नाहीये, सगळ्यात महत्वाचा आपला विषय आहे समभाव. त्यांना बायबलमध्ये असं काय दिसतं म्हणून ती मंडळी तिकडे आली असतील?
1: वास्तविक आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये देवावर श्रद्धा ठेवणारे असंख्य लोक आहे.
0: हो हो.
1: आणि ते अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यावेळेस टिळकांचं टिळक असतील, मोडक असतील, अगणित लोक ज्यांनी ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं, यांच्या जीवनामध्ये जोपर्यंत अनुभूती येत नाही, जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही किंवा दिव्यत्वाची प्रचिती येत नाही ना, तोपर्यंत तो व्यक्ती ख्रिस्ताकडे येणे शक्य नाही. आणि म्हणून ते काय अज्ञान होते का? तर नव्हते, अडणी नव्हते, ते वेल एज्युकेटेड होते. आणि त्यांचं जीवन चरित्र जर आपण पाहिलं तर हजारो गीत लिहिणारे टिळक आहेत, त्यानंतर आम्ही पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिस्ती समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाङ्मय त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक गोष्टी, इतकं मोठं काम आहे रेव्हरंट नारायण वामनराव टिळकाचं की ते शब्दात मावणं कठीण आहे. आणि म्हणून आपण पाहतो ख्रिस्ती उपासनेचे भारतीयकरण जर कोणी केले असेल ते नारायण वामनराव टिळक आहे.
0: बरोबर.
1: अहमदनगर हे मराठी ख्रिस्ती साहित्याचे आणि संस्कृतीचे मुख्य केंद्र बनले, ज्यामध्ये रेव्हरंट नारायण वामनराव टिळक यांचे अद्वितीय योगदान आहे. त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी मंडळांमध्ये, मंडळी म्हणजे चर्च, याच्यामध्ये काय भजनं तो प्रकार सुरू केला, कीर्तन हा प्रकार सुरू केला, आणि विशेष करून अनेकांना या गोष्टी वेगळ्या होत्या. परंतु इतर पाश्चात्य संगीताऐवजी आपण पाहतो टाळ, चिपळ्या, मृदुंग याच्या माध्यमातून त्यांनी कीर्तन प्रवचन सुरू केली आणि ते या संस्कृतीचे मिळतं जुळतं होतं.
0: बरोबर.
1: आणि म्हणून अजून एक महत्वाची गोष्ट, त्यांनी काव्यरचना ज्या केल्या ना टिळकांनी, तर 2100 अधिक त्यांचे कविता आणि गीता आहेत. आता साधी सुधी गोष्ट नाही, तुम्ही कला क्षेत्रात काम करता, एवढं मोठं योगदान त्यांनी दिलं. पुन्हा म्हटलंय त्यांनी 100 अधिक ख्रिस्ती अभंगाची त्यांनी रचना केली. त्यानंतर त्यांनी ख्रिस्तायन हे मराठी महाकाव्य लिहिलं आणि मराठी साहित्यात अत्यंत मोठी गोष्ट त्यांनी करून ठेवली. आणि म्हणून टिळक ज्यावेळेस तुम्ही म्हटले ते इकडं कसे काय आले, तर जसं मी माझ्या जीवनाचा प्रवास सांगितला, माझ्या जीवनामध्ये मला अनुभव आला. अनेकदा देवत्वाचा अनुभव, अत्यंत महत्वाची गोष्ट सांगत आहे, देवत्वाचा अनुभव आम्हाला पापापासून वेगळं करतो, चुकीच्या जीवनापासून, चुकीच्या वागणुकीपासून वेगळं करतो. आणि ते जीवन जर आम्हाला कुठं भेटतं तर ते ख्रिस्तामध्ये. त्याचं महत्वाचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. अनेक लोक ज्यांना ख्रिस्ताचा अनुभव आला, अगोदर त्यांचं जीवन जगिक होतं, याला त्याला लुटणार, खोटं बोलणार, मारामाऱ्या करणार, चोऱ्यामाऱ्या करणार, लुटमार करणार. परंतु ज्यांच्या जीवनामध्ये त्यांना ख्रिस्ताचा अनुभव आला ना, जे चोऱ्यामाऱ्या करणारे होते ते लोक आपल्याकडून इतरांना मदत कशी होईल हा भाव त्यांच्या हृदयात आला. हा कशामुळे आला, हा बदल कशामुळे झाला? कारण ज्यावेळेस ख्रिस्ताशी आपण नातं जोडलं जातं ना आपलं, हे धर्माशी निगडीत नातं नाही, धर्माच्या चौकटीचा याचा काही संबंध नाही. आणि म्हणून तो अनुभव आपल्याला जगिक जीवनापासून, पापापासून वेगळं करतो. आणि त्या अनुभवात जगणं म्हणजे ख्रिस्ताची जोडणं आहे. टिळकांच्या जीवनामध्ये त्यांना जो अनुभव आला ना ख्रिस्ताचा, वेगळं पण वाटलं त्यांना. आणि पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूचे अनेक दर्शनं आहेत. जसं आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. आणि त्यानंतर असं म्हटलंय, त्याने सगळं शिष्यांना दर्शन दिलं. त्यानंतर असं म्हटलंय 500 अधिक लोकांना दर्शन दिलं. म्हणजे त्याच्या मरणातून उठण्याचे जेही पुरावे होते, पाहणारे होते, ते असंख्य आहे. मग ते 2000 त्याचे शिष्य होते. मग आज तो दर्शन देत नाही का? तर पंजाब मधील अत्यंत महत्वाचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल, साधू सुंदर सिंग. ह्या व्यक्तीचं जीवन जर आपण पाहिलं तर बायबल फाडणारा व्यक्ती आणि अत्यंत तिरस्कार असणारा व्यक्ती ख्रिस्ताबद्दल, ख्रिस्ती मंडळांबद्दल बायबल वगैरे फाडून टाकलं. आणि त्यानंतर त्यांचं जीवन अत्यंत निराशेने ग्रासलं गेलं, अत्यंत ते दुःखात होते. आणि त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की खरोखर प्रभू येशू ख्रिस्त आहे का नाही. तर ते आपल्या रूममध्ये होते आणि त्यांना त्या दिवशी ते बोलले देवाशी की जर कोणी आहे तर त्याने माझ्या समोर प्रगट व्हावं, आणि जर प्रगट नाही झाला तर जी ही रेल्वे येणार होते त्यांच्या घराजवळून, ते म्हटले त्या रेल्वे ट्रॅकवर जाऊन मी आत्महत्या करेल. परंतु त्यांच्या अनुभवामध्ये त्यांनी सांगितलं की जेवढंच ते त्या रूममध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या रूममध्ये अवतीर्ण झाले. त्यांनी आपले हात दाखवले. हात दाखवण्याचा अर्थ काय? प्रभू येशूच्या हातामध्ये खिळे ठोकण्यात आले होते आणि त्याच स्वरूपामध्ये ख्रिस्त त्यांना प्रगट झाले. आणि जेवढं हा व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताचा दिव्यत्वाचा अनुभव घेतला ना, तो त्यांचं जीवन बदलणारा ठरला. नंतर हा व्यक्ती पंजाबमधून बाहेर पडून तिबेट असेल, महाराष्ट्र असेल, वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रवचनाचे कार्यक्रम केले, कारण प्रभू येशूचे शिष्य या नात्याने त्यांनी काम केलं. म्हणून जसं माझ्या जीवनात मला अनुभव आला आणि मी ख्रिस्ताचा अनुयायी झालो किंवा त्याचा शिष्य झालो, त्याचनंतर आपण पाहतो साधू सुंदर सिंग यांच्या जीवनामध्ये अनुभव होता आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी काय केलं, जैगिक जीवनाशी तडजोड न करता ख्रिस्ताबरोबर जडून राहून त्यांनी ते काम केलं. तसंच टिळकांच्याही जीवनामध्ये जोपर्यंत अनुभूती येत नाही ना तोपर्यंत शक्यच नाही ना या गोष्टी.
0: तुम्ही म्हणताय सर अनुभूती वगैरे खूप छान आहे, म्हणजे हे खरंच म्हणजे स उदाहरण आहे. परंतु तुमच्यासारखी फादर मंडळी ज्या वेळेस समाजामध्ये ज्याला आपण धर्म उपदेशक किंवा ज्याला आपण सुधारण्याचं काम करतात त्यावेळी तुम्हाला अवांतर वाचनही तुमच्या बरेच करत असतात किंवा केलं असेल असं मला का विचारायचंय. कारण ज्या वेळेस ज्ञानेश्वरी जो आहे जो हिंदू धर्म आहे, ज्ञानेश्वरी असो, भगवद्गीता असो, चांगदेव पासष्टी असो, कुठलेही धर्मग्रंथ जे आहेत हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप चांगली शिकवण देतात. त्यामध्ये दंडव जे म्हणतो तू ख्रिश्चन मी हिंदू हा जो आपण वाद आहे तो धर्मांमध्ये कधी दिसून येत नाही, म्हणजे ग्रंथांमध्ये दिसून येत नाही. त्या अनुषंगाने मला एवढं म्हणायचं की साम्यवाद म्हणजे काय. ज्ञानेश्वरी जर सर तुम्ही पाहिली असेल तर ज्ञानेश्वरी हेच सांगते, बायबलमध्ये हेच सांगतं. साम्यवाद म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो समभावना, ती समभावना तुम्हाला कुठं अशी दिसून वगैरे येते समाजामध्ये वावरताना?
1: नक्कीच सर. अनेकदा आपण पाहतो प्रत्येक समाजामध्ये चांगले माणसं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक चांगला भाव आहे की मानवासाठी काहीतरी चांगलं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जसं तुम्ही अनेक ग्रंथांचा ज्ञानेश्वरी झालं बाकीच्या ग्रंथाचा काही उल्लेख केला, त्यानंतर असंख्य प्रत्येक समाजामध्ये ग्रंथ आहे आणि त्यांचं शिकवण आहे. आणि ते विशेष करून आधी ग्रंथ आम्ही पाहतो मानवता या भावावर भाष्य करणारे आहेत. म्हणून माणसावर माणसासारखं प्रेम करावं, मग तो कसा आहे कोण आहे हा भाव दुय्यम आहे. आणि ही शिकवण आम्हाला तिकडेही दिसती, ती शिकवण बायबलमध्ये दिसती, ती शिकवण इतरत्रही ठिकाणी दिसती. मग जर त्यांच्या शिकवणीमध्ये भेद नाही तर आपण माणसामाणसात हे चुकीचं हे करणं हे टोटली चुकीचं आहे. का? कारण जे महान लोक होऊन गेले जे ज्यांनी मानवतावादावर भर दिला ते कधी कुठल्या धर्माच्या चौकटीत नाही राहिले आणि त्यांनी वेगळं जीवन जगले. आणि त्यांचं जीवन आणि कार्य आज केवळ कुठल्या धर्मपुरतं मर्यादित नाही ना, धर्मपुरतं मर्यादित नाही, तर त्यांनी सगळ्यांसाठी काम केलं. जर आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांचंही काम सगळ्यांसाठी आहे आणि सगळेच त्यांच्यावर प्रेम करतात. आणि या गोष्टीतून जर आम्ही पाहिलं तर असं वाचन वगैरे हे कंटिन्युअसली आपल्याला करावंच लागतं. परंतु इथं ज्यावेळेस सामाजिक स्तरावर आपण येतो मग आपण पाहतो वसुदेव कुटुंबकम या माध्यमातून मानवावर मानवासारखं प्रेम करावं ही शिकवण आहे. बायबलमध्ये जर आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे वैऱ्यावर प्रीती करा. आता वैऱ्यावर प्रीती करा म्हणजे वैरस संपलं ना, वैरस तिथं संपलं गेलं. आणि जसं बायबलचं वचन आहे तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
0: आणि सर आपण जे म्हणतो कॅथोलिक आणि त्या प्रोटेस्टंट वगैरे हा म्हणजे ही संकल्पना कुठून आली का, त्या वेळेसपासून होती का तदनंतर निर्माण झाली?
1: आता वास्तविक जर आपण पाहिलं कॅथोलिक हा जो संप्रदाय आहे त्याची जर सुरुवात आपण पाहिली तर इटालीपासून झाली. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो प्रभू येशूचे परिषद पेत्र त्या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी पासून ज्या मंडळ्या सुरू झाल्या त्यांना कॅथोलिक मंडळ्या म्हटलं गेलंय. आणि त्या मंडळ्या जगभरामध्ये पांगल्या, ज्याचे मंदिर आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो, ज्याचे चर्चेस आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहतो. आणि त्या काळामध्ये त्यांनी विशेष करून ख्रिस्ती शिकवण किंवा ख्रिस्ती समाज कार्य हे मानवतावर आधारित आहे, अत्यंत महत्वाची गोष्ट, हे धर्मावर आधारित नाही. आणि म्हणून ते मानवतावर आधारित याच्यामुळे आहे कारण प्रभू येशू ख्रिस्ताने एक संदेश दिला आणि त्या संदेशामध्ये त्यांनी असं म्हटलं की आपण देवासाठी काय करतो. अनेक जण देवासाठी काहीतरी करत बसतात परंतु येशूने संदेश दिला माझ्यासाठी काही करू नका. परंतु जर जगामध्ये तुम्हाला कोणी उघडा दिसला तर त्याला वस्त्र द्या, कोणी भुकेला दिसला तर त्याला जेवण द्या, कुणी तहानेला दिसला तर त्याला पाणी द्या, आणि जर तुम्ही हे त्यांच्यासाठी केलं तर ते त्यांच्यासाठी नाही तर माझ्यासाठी केलं, असा भाव तिथं असल्या कारणाने यांच्यामध्ये सर्रास आम्ही पाहतो समाजाप्रती लोकांप्रती कळवळ आहे. आणि म्हणून तुम्हाला चाहे कॅथोलिक मंडळी असतील प्रोटेस्टंट मंडळी असतील हे समाजामध्ये खूप मोठं काम करतात.
0: आणि सर एक असा प्रश्न आहे, प्रश्न म्हणजे ज्याला आपण अनुभव म्हणतो किंवा समाजामध्ये वावरताना हा जी मंडळी अनभिन्न आहेत की ज्यांना या गोष्टी माहीत नाहीत, आणि मुख्य म्हणजे रेडिओ नगरचा उद्देशच हा आहे की ज्या गोष्टी अनभिन्न आहेत, जो दबलेला आवाज आहे, उपेक्षित लोकांचा आवाज आहे, आणि सगळ्यांसाठी सर्व माणसांना किंवा सर्वसामान्य माणसांना खरं काय आहे म्हणजे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ काय आहे हे दिसण्यासाठी रेडिओ नगर नेहमी कार्यरत असतं.
1: नक्कीच.
0: आणि त्या अनुषंगाने मला हे म्हणायचं की नगरमध्ये म्हणा किंवा नगर जिल्ह्यात म्हणा किंवा कुठल्याही जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, बरीचशी मंडळी म्हणतात आम्ही ख्रिश्चन आहोत मान्य, आणि त्यांचे दाखले ज्यावेळेस आम्ही व्हेरिफिकेशन करतो, ज्यावेळेस सोशलाइज वर्किंग आमचं चालतं, त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की बा हिंदू बीसी वगैरे जे काही एक्स वाय झेड असेल, प्रश्न तो चर्चेचा नाहीये. तुम्ही जर एखादी गोष्ट जर खुशीने स्वीकारता तर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी स्वतःला ख्रिश्चन म्हणून घेता, आणि बाकीच्या गव्हर्नमेंट फॅसिलिटीसाठी तुम्ही तुमचा जो एक कॅटेगरी आहे ती कॅटेगरी तशीच राखून ठेवता. तर हा खूप मोठा वादांतीत प्रश्न आहे.
1: हो हो.
0: म्हणजे म्हणायचं म्हणजे काय की मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यावेळेस मी हिंदू आहे मी ताठवाण्याने सांगतो, तुम्ही ख्रिश्चन आहात ताठवाण्याने सांगता, पण वैयक्तिक स्वार्थासाठी मनुष्य आपल्या कॅटेगरी लपून ठेवतो सर, याचं दुःख नाही होतं आपल्याला?
1: हा सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर जगाभरामध्ये किंवा आपल्या इतरत्र
0: हो येस
1: आज आपण पाहतो अनेक प्रत्येक धर्मीय व्यक्ती त्याच्या श्रद्धेनुसार वेगवेगळ्या स्थानावर भक्तीसाठी जातो. त्याच व्यतिरिक्त आपण पाहतो आणि तो ज्यावेळेस ती भक्ती करतो ना तो भक्तीची श्रद्धा त्याची वेगळी आहे, भक्तीची श्रद्धा त्याची वेगळी आहे, आणि ती धर्माशी निगडीत येत नाही. धर्माशी निगडीत येत नाही. आता आगणिक लोक आम्ही पाहतो इतर धर्मीय आहे ते आम्ही पाहतो वारीला जातात. वारीला जातात. मग जेवढंच ते वारीला जातात याचा अर्थ त्यांनी बाकीचं काही सोडलं का? नाही सोडलं ना.
0: बरोबर.
1: सोडायची काही गरज पडत नाही. श्रद्धेचा भाग वेगळा आहे, श्रद्धेचा भाग वेगळा आहे, आणि त्यानुसार आपण पाहतो प्रत्येक धर्मातले लोक. आता काही आमच्याकडचे लोक देखील इतरत्र जातात, मग त्या माध्यमातून आपण पाहतो त्यांनी त्या गोष्टी इकडे लागू करायच्या, तर काही विषय येत नाही ना, काहीच विषय येत नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो काही वेळेला आपण राजकीय क्षेत्रातले लोक पाहतो चर्चमध्ये येतात, मंदिरामध्ये जातात, मस्जिदीमध्ये जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, मग ते तसे झाले का? नाही होत ना.
0: नाही
1: होत. श्रद्धेचा भाग वेगळा आहे. आणि अनेक जण आता जेवढेच ख्रिस्तावर श्रद्धा ठेवली जाते, मी तुम्हाला सांगतो प्रत्येक समाजातल्या लोक ख्रिस्तावर श्रद्धा ठेवतात. श्रद्धेचा भाग वेगळा, याची जर खिचडी केली तर नाही जमणार सर.
0: आणि त्याच्या अनुषंगाने हेही म्हणावं लागतं सर की आता प्रत्येक संप्रदायामध्ये की त्या संप्रदायाची ओळख असते. वारकरी संप्रदायामध्ये गळ्यात तुळशीची माळ असते, कपाळी बुक्का वगैरे असला की हा वारकरी आहे. बरोबर. प्रत्येकाची ज्याला आपण धर्म ओळखण्यापेक्षा त्या व्यक्तीचं एक व्यक्तिमत्व ओळखण्या ती खूण म्हणूया. त्या अनुषंगाने सर मला असं एवढं म्हणावं की ख्रिस्त कोणाला म्हणावं?
1: आता वास्तविक आहे ना, ख्रिस्ती समाजातल्या विश्वासणाऱ्यांची किंवा मंडळी चर्च मधल्या लोकांची ओळख काय आहे? तर करिंत आम्ही पवित्र शास्त्रामध्ये एक महत्वाची गोष्ट पाहतो. अंतोखिया हे एक ठिकाण आहे, आणि त्या ठिकाणी जेवढेच चर्च मध्ये असणाऱ्या विश्वासणाऱ्यांना प्रभू येशूच्या शिष्यांनी शिकवण दिली ख्रिस्ताच्या चांगल्या गुणांची, चांगल्या जीवनसरणीची, चांगल्या विचारांची, आणि जेवढेच ते विचार आहे ना त्या लोकांमध्ये दिसले ना त्यानंतर त्यांच्यातले ते गुण पाहून लोक म्हटले ख्रिस्ताचे लोक आहेत. आम्हाला आमची ओळख कशी निर्माण करावी लागेल? जर माझा स्वभाव आहे मी शेजाऱ्यांशी भांडतोय, मी लोकांना लुटतोय, माझ्या घरामध्ये माझे चांगले नातेसंबंध नाही, समाजामध्ये कोणाशी चांगलं माझं नातेसंबंध नाही, पटत नाही, याला हाड त्याला हे, असं जर माझं लाईफ असेल तर मला चांगला व्यक्ती कोणी म्हणेल का? आणि मग त्यावेळेला भले मी चर्चला जाणार असो कुठेही जाणार असो ती माझी ओळख राहू शकत नाही ना. म्हणून आमची ओळख आमच्या कृतीतून काय होते निर्माण होते. आणि म्हणून साधं उदाहरण मी तुम्हाला सांगेल, मानवतेचा जो दृष्टिकोन आहे, समजा तुम्ही असा मी असा किंवा कुठलाही व्यक्ती असा, जर समजा आपण एखाद्या कुठंतरी एखाद्या अशा ठिकाणी की तिथं विहीर आहे एक, आणि आपण तिथं बसलो आहे आणि अचानक एखादं लेकरू कोणाचं तरी आपलं माहिती नाही ते पळत आलंय, त्याला माहिती नाही लहान लेकरू आहे आणि त्या समोरच्या विहिरीकडे ते चाललंय, आपलं समजतंय ते पडण, तेव्हा आपण काय करणार? आपण जाऊन त्याला वाचवणार,
0: हो आपण धावणार वगैरे,
1: जाणार आपण त्याला वाचवायचा प्रयत्न करणार. म्हणून आमचे कृती जी आहे ना आमच्यातलं व्यक्तित्वाचं दर्शक आहे. म्हणून चांगल्या गोष्टी आमच्यातून दिसायला पाहिजे, ते तर देवत्वाचं गुण आहेत ना.
0: तुम्ही जे म्हणता सर अगदी बरोबर आहे. आणि त्या अनुषंगाने कम्युनिटीमध्ये, ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक एनजीओ आहेत, सोशल सेंटर सारखं खूप मोठं सेंटर जे आहे की जे अहिल्यानगरमध्ये गाजलेले, की जे खरंच गरीब आणि दुर्लक्षित उपेक्षित लोकांसाठी ते काम करतं. आणि सर त्यामध्ये शिक्षणावर खूप जास्त भर दिलेला आहे, की शिक्षणाचा भर जो आहे, म्हणजे आपण जे म्हणतो की अगदी मी तर म्हणेल की अगदी प्रभू येसूच्या काळापासून माणसाला दैनंदिन जीवनामध्ये शिक्षण किती महत्वाचं आहे, त्या अनुषंगाने या मंडळीने जी कामं केलेली आहे शिक्षणा बाबतीत, सर त्याबद्दल तुमचं काय व्यक्तिगत मत आहे?
1: जर आपण पाहिलं तर ख्रिस्ती मिशनरी लोक किंवा ख्रिस्ताचे शिष्य ज्यावेळेस महाराष्ट्रात आले किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गेले, त्यांनी केवळ चर्च याच्यावरच भर कधी नाही दिला.
0: हा समाज सुधारणा जी काय,
1: तर सामाजिक सुधारणा यावर त्यांनी अधिक भर दिला. मी अगोदरही सांगितलं हे जे सामाजिक कार्य आहे ना ते धर्मावर आधारित नाही, ते मानवतेवर आधारित. आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला, विशेष करून त्यांनी काय केलं, शिक्षण याच्यामध्ये मोठं काम केलं, दुसरी गोष्ट आरोग्य याच्यामध्ये मोठं काम केलं, त्याच्यानंतर महिला सबलीकरण, त्याच्यानंतर आपत्ती निवारण, या चार स्तंभावर त्यांनी काम केलं. पहिली गोष्ट शिक्षण, दुसरं आरोग्य, तिसरं महिला सबलीकरण आणि चौथं आपत्ती निवारण, या चार प्रमुख स्तंभावर त्यांनी काम केलं. आणि मग याच्यामध्ये जर आम्ही पाहिलं, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ज्यावेळेस मंडळ्या रोपण केल्या, त्यांनी पहिली गोष्ट केली त्यांनी शिक्षणाचा विशेष करून पाया घातला. मग त्यामध्ये जर आपण पाहिलं ती किती गरजेचं होतं, आजही आम्ही पाहतो जगभरामध्ये शिक्षणामध्ये वाढलेले देश आम्हाला दिसतात. आमच्याही राष्ट्रामध्ये काही राज्य जर आम्ही पाहिले एज्युकेशनबद्दल किंवा शिक्षणाबद्दल वरच्या स्तरावर आहेत. आणि आज देखील आमच्या काही भागामध्ये परिस्थिती अशी आहे की अनेक जण शिक्षणापासून वंचित आहे. आणि म्हणून हे पूर्वीपासून असल्या कारणाने विशेष करून आम्ही पाहतो मिशनरी लोकांनी त्याच्यावर भर दिला. आणि म्हणून शिक्षण हे काय केवळ ठराविक वर्गापुरतं आहे का? नाही, सगळ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर जर आम्ही पाहिलं, ख्रिस्ती संस्थांनी कधी जात, धर्म, आर्थिक स्तर कधीच पाहिला नाही, तर तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत गेलेले आहेत. मग जर आम्ही पाहिलं तर त्यांनी स्त्री शिक्षणाला अतिशय गती दिली. मग आम्ही जर पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले किंवा सावित्रीबाई फुले यांच्या आधी आम्ही पाहतो त्यांच्या काळातही मिशनऱ्यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या होत्या. आणि त्या माध्यमातून अहमदनगरमध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झाली. आणि त्यानंतर जर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी अनेक विद्यार्थिनी त्या ठिकाणी घडल्या, वाढल्या आणि त्यांच्याकरवी शिक्षण वाढलं गेलं.
0: आणि म्हणजे असं आपलं इतिहासही सांगतो की नगरच्या शाळेमध्ये पहिल्यांदा जी मिशनरींनी जी शाळा काढली तिथं सावित्री ज्योती स्वतः शिकल्यात.
1: हो, शिकल्यात त्यांनी, शिक्षण तिथं झालं. आजही ती शाळा आहे, आजही त्या इतिहासाच्या पाऊल खुणा त्या ठिकाणी आहेत.
0: आणि सर मला, मी तेच म्हणतो, त्या अनुषंगाने आपल्या नगरमधला अजून एक अमेरिकन बॉयज हायस्कूल की जे खूप गाजलेले, की एका खाली खरंच तिथं शिस्त आहे. आता शिस्त नाही असं मी म्हणणार नाही, पण त्या काळातली शिस्त, आताची शिस्त, परिवर्तन सर ही काळाची भाषा आहे. त्या परिवर्तनानंतर तुम्ही ज्या समाजामध्ये फिरता, संस्थेतून फिरता, त्यामध्ये ते परिवर्तन तुमच्या निदर्शनात आलंय सर?
1: आता वास्तविक अनेक ठिकाणी आपण पाहतो, पूर्वी ज्या प्रकारे त्या शाळा चालायच्या आज अनेकांची दुरावस्था आहे.
0: हा, मी तेच म्हणायचं.
1: त्याचं कारण हे आहे, कारण अनेक ठिकाणी निधीच्या अभावी आता जेवढेही ख्रिस्ती समाजाचे काम चालतात ना, ते सेवाभावी तत्वावर चालतात. आणि लोकांकडून पैसा घेणं हे तिथं अपेक्षित नसतं. सेवाभाव, तुम्ही रुग्णालय पाहताल तिथं अत्यल्प फी जी सगळ्यांना
0: परवडेल
1: परवडेल अशा हिशोबात ते काम करतात. आजही तुम्ही बुथ हॉस्पिटल पहा, नगरमध्ये मिरजचं हॉस्पिटल असेल, श्रीरामपूर भागामध्ये असंख्य हॉस्पिटलमध्ये अनेकांनी ज्या सुविधा अनुभवल्या उपभोगल्या तिथं निव्वळ सेवाभाव होता. मग हॉस्पिटल असेल, शाळा असेल, सेवाभाव असल्या कारणाने तिथं आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. आणि त्यामुळं काय झालं, सगळं व्यवस्थापन राखणं, शिक्षकांचे पगार करणं, बाकीच्याही गोष्टी, विशेष करून त्या ठिकाणी रिन्युव्हेशन, बाकीच्या गोष्टी करणं कठीण झालं. आणि त्यामुळं आज आपण पाहतो त्या शाळांची दुरावस्था झाली. परंतु सामाजिक स्तरावर सामाजिक उद्देशाने चालणारे लोक जर चांगले यासाठी पुढे आले तर नक्कीच त्या शाळा इतरांसाठी आशीर्वादाचे कारण ठरल्या जातील आणि पुन्हा त्यांची पुनर्बांधणी होऊ शकते. अशक्य काही नसतं. ज्यांनी मागच्या काळामध्ये एवढं प्रभावी काम केलं आज देखील ते त्या प्रकारे काम करू शकतात. आणि म्हणून ख्रिस्ती समाजामध्ये फक्त शिक्षण याच्यावरच भर न देता त्याचप्रकारे आम्ही पाहतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलंय. आत्ताही मागच्या काळामध्ये जर आपण पेपरमध्ये कंटिन्युअसली पाहत होतो की कोरोनाच्या काळामध्ये आमच्या बुथ हॉस्पिटलने अत्यंत चांगलं काम केलं आणि ते एक आदर्श होतं. का ते हे करू शकले, कारण तिथं निव्वळ सेवाभाव होता आणि सेवाभावी वृत्तीने ज्यावेळेस त्यांनी काम केलं ना ते त्या काळामधलं अत्यंत उत्कृष्ट कामाचं नमुना म्हणून ते हॉस्पिटल होतं. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं शिक्षण झालं, त्याच्यानंतर अनाथ आश्रम, वृद्ध आश्रम याही क्षेत्रामध्ये विशेष करून ख्रिस्ती एनजीओ काम करतात. परंतु सेवाभाव हाच उद्देश असल्या कारणामुळं परिस्थिती काय झाली की तिथं अनेक अडचणी आहेत, व्यक्तिगत काही समस्या आहेत, त्याच्यामुळे ते काम ज्या प्रकारे वाढायला पाहिजे होते त्या प्रकारे नाही वाढले. आणि तसंच आपण पाहतो शाळांचं देखील दुर्लक्षित झाल्या कारणाने काही इंटरनल विषयामुळे ते काम स्टॉप आहेत.
0: तर रेणू टिळक अतिशय खूप मोठं व्यक्तिमत्व
1: हो,
0: की ज्यांनी खरोखर जे आयुष्य जगले स्वतःसाठी न जगता समाजासाठी ते जगले
1: हो.
0: ते वाचताना असंही लक्षात येतं की सुरुवातीला त्यांच्या पत्नीच त्यांना खूप विरोध करायच्या
1: हो,
0: पण तरी देखील त्या पत्नीला त्यांनी न रागवता ज्याला आपण काय म्हणूया शांत आणि संयमी मार्गाने ती पत्नी ज्याला आपण काय म्हणतो की त्यांचं वर्तन पाहून किंवा तिला ज्यास काही कळालं त्या देखील त्यांच्या बरोबरीने काम करू लागल्या, त्यांची मुलंही त्यांच्या बरोबरीने काम करू लागले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अहिल्यानगर आत्ताचं पूर्वीचा जो आपला अहमदनगर जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये ज्याला आपण म्हणतो शिक्षणाचं रोप जे आहे ते त्यांनी लावलेलं आहे
1: हो,
0: म्हणजे हे तर मान्यच करावं लागेल.
1: नक्कीच सर.
0: मग तो मनुष्य पूर्वी कोण होता, काय होता, त्याला अनुषंगाने खरी माणुसकी जी म्हणतो आपण
1: हो,
0: प्रत्येक धर्मामध्ये समभाव आणि माणुसकी सांगितलेली आहे.
1: नक्की सर, नक्कीच.
0: आणि आपण त्याचा तुलनात्मकरित्या हे न करता ज्याला आपण काय म्हणतो की हे पारड जड हे पारड खाली असं न करता सगळ्यांनीच जर आपले सम अँगल जर ठेवले, समदृष्टी जर ठेवली तर खऱ्या अर्थाने भागवत धर्मातला मानवतावादी धर्म दिसेल आणि येसू मधला किंवा बायबल मधला किंवा आपण कुठल्याही धर्मग्रंथामधला समभाव दिसेल. सर, समभाव हा कसा असावा आणि कुठल्या प्रकारे असावा असं तुम्हाला वाटतं सर?
1: आता समभाव
0: उदाहरणासहित आपण तुम्ही सांगितलं तर खूप बरं वाटेल.
1: समभाव जर आपण पाहिला तर प्रत्येक ग्रंथाचे सार जर आपण पाहिले तर मानवांसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करा, साधे सरळ आणि साध्या भाषेमध्ये.
0: बरोबर.
1: दुसरं जर पाहिलं तर ज्यावेळेस आपण पाहतो प्रत्येक समाजामध्ये चांगले लोक उदयास आले आणि त्यांनी जे काम केलं ते स्वतःसाठी केलंच नाही तर त्यांनी समाजासाठी काम केलं, त्याचनुसार जर आपण पाहिलं ख्रिस्ती समाजामध्ये देखील तुम्हाला असे लोक दिसतील की समाज हिताचे काम ते करतायत. आणि जे तुम्ही अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की जर हाच भाव सर्वांनी मिळून पुढे नेला ना तर नक्कीच आमच्या राष्ट्रासाठी खूप आनंदाची ती गोष्ट असेल, कारण इतरांचे आश्रू पुसण्याचं काम आपण करणं गरजेचं आहे. आता मागच्या काही काळामध्ये काही एनजीओ अशा प्रकारे काम करत आहेत की त्यांनी रस्त्यावर जे भीक मागणारे लोक आहेत ना ते एकदम दुर्लक्षित आहेत, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. परंतु काही एनजीओ आता अशा प्रकारे काम करत आहेत ते त्यांना गेले, त्यांना भेटले, त्यांना त्या ठिकाणी विशेष करून त्यांची काळजी घेतली, त्यांचे जे काही वाढलेले केस आहेत ते काढले, त्यांचे पेहराव बदलले आणि चांगले जीवन त्या एनजीओने त्यांच्यासाठी दिलंय. मग हे केवळ एका समाजाचं काम नाही ना, आपल्या राष्ट्राचं काम आहे, आपल्या सरकारचं हे काम आहे. आणि जर असेच जर आपण, हे एक उदाहरण झालं, अनेक आम्ही कुटुंबामध्ये पाहतो भांडण

0: आपण काम करून त्या करवी करू शकतो. दुसरी गोष्ट, तळागाळापर्यंत आपण शिक्षण घेऊन जाऊ शकतो, नाही का? आता अनेक पाहतो आपण, आज जी शिक्षण पद्धती आहे, लाखो रुपये त्याच्यामध्ये घातले जातात.
1: बरोबर.
0: आणि आज जर आम्ही पाहिलं तर काही असे काही लेकरं आहेत, असे काही समाज आहेत की ते अजून पाठीमागे आहे, शिक्षणापासून वंचित आहे. मग आपल्या सगळ्यांचंच एक काम आहे ना, मिशनरी लोक करतात तसं इतरही करतात ना, हेच करतात असं काही नाही. असं आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये पाहतो, हेही करतात. आणि अजूनही आपल्या नगरमध्ये पुष्कळ असे हॉस्पिटल आहेत जे सेवा भवितत्वावर काम करतात. आणि जर सर्वांनी मिळून काम केलं तर ते ओझं नाही वाटणार ना सर, एकदम सिंपली आपण ते काम करून पुढे जाऊ शकतो. आणि ते समाजासाठी, आमच्या राष्ट्र निर्मितीसाठी नक्कीच आनंदाचं आणि चांगलं पाऊल असेल सर.
1: आणि सर, प्रत्येक धर्मामध्ये हे सांगितलं की आपण दैनंदिन आपण जे कर्मकांड करतो, पोट भरण्याचे किंवा इतर आपले काही जे उद्योग आहेत त्याला नित्यनैमित्तिक कर्म आपण असं म्हणूया. प्रत्येक धर्मामध्ये हेच सांगतायत, त्या अनुषंगाने नामस्मरण जे आपलं आराध्य दैवत आहे, दैवत म्हणण्याचं जे आपलं आराध्य व्यक्तिमत्व आहे, आराध्य दैवत आहे की तो चालता बोलता जळी स्थळी काष्टी पाषाणी तो आपल्याला दिसावा, त्या अनुषंगाने सर प्रार्थना आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी आता आपण हिंदू धर्मामध्ये ही प्रार्थना आहे, जेवताना झोपताना भूमिवंदन वगैरे जे काही आहे. आणि सर, या सगळ्या गोष्टी करताना काही काही मंडळी अशी म्हणतात, नाही वो आम्ही एवढे धर्मवेडे नाहीत. तो धर्मवेड त्याला म्हणायचं का काय म्हणायचं काय निश्चित त्याला? मग आपण
0: कसं होतं, ज्यावेळेस देवत्वाची एखाद्याला प्रचिती येते किंवा त्याला अनुभव येतो ईश्वराचा, तो अनुभव आगळा वेगळा आहे. आणि तो अनुभव त्या मनुष्याच्या जीवनातलं दैहिक गोष्टी किंवा जगिक गोष्टीपासून तो अनुभव त्याला काय करतो, वेगळा करतो. आणि तो मनुष्य देवाशी जोडला जातो.
1: बरोबर.
0: मग जर महत्वाची गोष्ट हे देहावर म्हणजे आमच्या शरीरावर ज्यावेळेस आत्म्याचं नियंत्रण येतं,
1: येस,
0: त्यावेळेस आपण आत्म्याचे काम करणार, धार्मिकतेकडे किंवा देवत्वाकडे आमचं आकर्षण जास्त राहणार. परंतु ज्यावेळेस आमच्या आत्म्याला देह दाबून टाकतो ना देहाचे कर्म, त्या कर्मामुळे काय होतं, मनुष्य जगाकडे जातो आणि त्याला देवत्वाचं महत्व वाटत नाही. आणि म्हणून ज्याला देव ज्याने पाहिला, ज्याने अनुभवला, ज्याच्या जीवनामध्ये त्याला देवत्वाची अनुभूती आली, तो मनुष्य देवत्वाच्या नामस्मरणा वाचून राहील का?
1: आणि सर, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. व्यक्तिगत एक मी असा अनुभव पाहिला, एका छान ठिकाणी एक महिनाभर आमचं प्रशिक्षण शिबिर होतं.
0: हो.
1: त्यामध्ये सर्व धर्मप्रसारक मंडळी बोलवली होती.
0: हो.
1: म्हणजे त्यामध्ये फादर होते.
0: हो.
1: हिंदू धर्माचे पुजारी होते.
0: हो.
1: गुरुनानक मधले जे आहे सगळेच जी मंडळी एकत्र आली होती. आणि प्रत्येक जण ज्यावेळेस आपण श्रेष्ठत्व, माझं श्रेष्ठत्व, तुझं श्रेष्ठत्व, प्रत्येकजण श्रेष्ठत्वाविषयीच बोलत होता.
0: हो.
1: आणि त्यानंतर की प्रत्येकाला वाटत की हा धर्मश्रेष्ठ तो धर्मश्रेष्ठ, किंबहुना त्यातले प्रमुख एक वक्ते आले, त्यांनी सांगितले की प्रत्येकजण आपल्या धर्माविषयी खूप छान संकल्पना सांगतोय, पण या धर्माच्याही पलीकडे सगळ्यात महत्वाचा म्हणजे मानवता धर्म
0: सर्वात उत्तम.
1: आणि तो मानवता धर्म प्रत्येक धर्मातूनच सांगतोय, फक्त हा माझा धर्म हा तुझा धर्म असं तुम्ही न करता, तुम्ही द्विधा मनस्थित न राहता किंवा तुझं माझं न करता ज्याला एक संघाने काम करा.
0: हो.
1: आणि हे एक संघाने काम करणं सर समाजामध्ये आता शिक कुठतरी दिसायला लागले.
0: हो.
1: पण अजूनही ते एवढं म्हणावं इतकं फोपावलं नाही म्हणण्याचं नाहीच दिसत सर, स्पष्टच भाषेत म्हणायचं. प्रत्येक जण काय करतो, माझं माझं असं म्हणत नाही की आपलं.
0: एकदम बरोबर.
1: मला काय म्हणायचं सर, म्हणजे मला म्हणायची तक म्हणण्यापेक्षा जो समाजाचं जे आहे की त्यांचा चष्मा जो आहे तो प्रत्येक आपल्याच कक्षेपुरता मर्यादित ठेवतोय, तो विशाल व्हावा यासाठी सर आपण जे आपण म्हणतो, आपण सगळी मंडळी तुमच्यासारखी मंडळी जी आहेत, तुम्ही अनेक चर्च मध्ये काम केलेले, व्यक्ती तितक्या प्रकृती सर, प्रकृती तितक्या विकृती आणि विकृती तितक्या स्वीकृती. अनेक चर्च मध्ये काम करताना अनेक मंडळी तुम्हाला भेटले असतील ख्रिश्चन कम्युनिटीच्या व्यतिरिक्त. सर, असा एखादा सुंदर अनुभव आहे तुम्हाला, सुंदर किंवा वाईट अनुभव
0: काय होतं? जे अगोदर तुम्ही महत्वाची गोष्ट बोलले की माझच वेशीतून जाऊ द्या, हा जो भाव आहे ना, मी श्रेष्ठ, वास्तविक हा भावच चुकीचा आहे. बायबल मध्ये म्हटलंय, जो श्रेष्ठ हो पाहतो ना त्याने अगोदर स्वतःला नम्र करणं गरजेचं आहे. एकदा प्रभू येशूच्या शिष्यांमध्ये मोठा कोण हा विषय आला. माणूस आहे, त्यांच्यामध्ये मोठेपणाची भावना निर्माण होते, चांगलं काहीने काम केलं तर त्याला वाटतं मी खूप श्रेष्ठ.
1: बरोबर,
0: तेवढंच प्रभू येशू ख्रिस्त

0: असताना दोन शिष्य आले आणि ते म्हटले, प्रभूजी ज्यावेळेस तुम्ही आपल्या राजवैभवात याल तेव्हाच एकाला, एका भावाला उजवीकडे एकाला डावीकडे बसण्याची आम्हाला अनुमती द्या किंवा अधिकार द्या. म्हणजे त्यांना ते पद पाहिजे होतं, ते स्थान पाहिजे होतं वरचं. प्रभू येशू ख्रिस्तानी एका लेकराला आपल्याकडे बोलवलं आणि तो त्या शिष्यांना सांगतो, बालका समान झाल्या वाचून तुम्हाला स्वर्गाचं राज्य देखील मिळणार नाही. याच्यात सांगायचा भाव काय, एक लेकरामध्ये आपण निरागसता पाहतो, एका लेकरामध्ये ती भावनाच नसते मी मोठा, तो एक निरागस असत. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्याला लेकरामध्ये स्वतःला पाहायला लावतो. आज जर आहे ना आपण या पद्धतीने गेलो, मी श्रेष्ठ तुम्ही श्रेष्ठ या पद्धतीने काम कधीच नाही होणार सर. आपण एकमेकांचा आदर करायला शिकणं गरजेचं आहे, एकमेकाला मोठेपणा द्यायला शिकणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीने जर आपण गेलो तर नक्कीच आनंदाची गोष्ट असेल. आता ज्यावेळेस सामाजिक स्तरावर मी काम करतो, सर्व स्तरातल्या सर्व धर्मीय लोकांबरोबर ह्युमन राईटमध्ये मी काम करतो आणि त्या माध्यमातून मला सर्व स्तरांच्या लोकांमध्ये काम करण्याची संधी मिळते. आणि अशा स्तरावर मी कधीही हा भाव नाही जोपासला जीवनामध्ये की मी जे बोलतो तेच समोरच्यांनी स्वीकारायला पाहिजे असं काही नाही. आणि मग त्या माध्यमातून जे फ्रेंड सर्कल निर्माण झालं त्यांचा व्यक्तिगत भाग वेगळा, परंतु ज्यावेळेस आपण कॉमनली एकत्र येतो ना त्यावेळेस मानव मानवाने मानवावर मानवासारखं प्रेम करावं हा भाव तिथं असतो. कोणी मोठा नाही कोणी लहान नाही, ज्यावेळेस आपण सर्व एका स्तरावर येतो ना त्या अधिक आशीर्वादाचं कारण ठरलं जातं. मग या माध्यमातून अनेक समाजातून खूप प्रेम करणारे लोक मला भेटले आणि जेवढं ते प्रेम करतात ते तसंच मी त्यांच्यावर प्रेम करतो. मग तिथं समाज आमच्यासाठी महत्वाचा नाही, कुठला धर्म आमच्यासाठी महत्वाचा नाही, तर तो जसा माणूस आहे मी तसा माणूस आहे त्या भावनेने आपण पुढे गेलो.
1: एका माणसाने दुसऱ्याला माणसासारखंच वागवणे,
0: नक्कीच
1: त्याच्या भावना वगैरे जाणून घेणे, जोपासून घेणे. तर या अनुषंगाने ज्याला आपण म्हणूया की प्रार्थना, प्रार्थनेमध्ये खूप बोल आहे सर.
0: हो,
1: त्या प्रार्थनेमध्ये बोल जे आहे ती प्रार्थना जी की माणसाला जो मरणाच्या दारात आहे त्याला सुद्धा ती प्रार्थना वर काढू शकते,
0: नक्कीच.
1: आणि त्या अनुषंगाने हिंदू धर्मामध्ये सुद्धा नामस्मरणाला आनंद महत्व आहे.
0: हो,
1: नामस्मरण आणि प्रार्थना खर तर एकच प्रकार आहे.
0: हो,
1: त्यात काही फारसा बदल नाही. त्या अनुषंगाने प्रभू येशूची ज्याला आपण सामाजिक विषयी किंवा समाजासाठी अशी एखादी प्रार्थना वगैरे आपल्याकडे जर असेल, आपण जर ती म्हटली तर खूप बरं वाटेल आम्हाला.
0: आता सर्व मंडळांमध्ये किंवा चर्चेसमध्ये एक प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना जे सर्वश्रुत कदाचित तुम्ही ऐकले असेल, ती प्रार्थनाच्या वेळेस मी म्हणून दाखवतो. त्याच्यामध्ये पुष्कळ सार सर्व प्रार्थनाचा आहे. त्याची सुरुवात अशी आहे, हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात आणू नकोस तर वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. आता इथं जी सुरुवात आहे, हे आमच्या स्वर्गातील बापा, इथं नातं आलं, नातं आलं
1: बरोबर.
0: आणि देवाचं आणि एका भक्ताचं नातं तिथं प्रकट केलं गेलं, त्याचा सार तिथं सांगितला गेला. हे आमच्या स्वर्गातील बापा, जे आपण परमेश्वरला उद्देशतो बाप या नात्याने किंवा पिता या नात्याने, तो भाव तिथं आलाय. आणि त्याच्यामध्ये पुन्हा अजून एक आलं, आमची रोजची भाकर, दररोजची भाकर आज आम्हाला, याचा अर्थ काय, उद्याची काळजी करू नको, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरं, आणि तो आमच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय आहे, समर्थ आहे, हा त्याच्या मागचा भाव आहे. अजून पुढे काय म्हटलंय, जसं आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. अनेकदा कौटुंबिक व्यवस्था असेल, जगामध्ये आम्ही पाहतो भांडण तंटे वादविवाद सर्रास चालले जातात, परंतु जर आपल्यामध्ये क्षमाशीलता नसेल
1: बरोबर
0: तर तिथं प्रेम राहील का,
1: नाही
0: राहणार ना. आणि म्हणून आम्ही कुटुंबामध्ये दोन कौटुंबिक जीवनासाठी महत्वाची गोष्ट सांगतो, जर कौटुंबिक जीवनामध्ये क्षमा करणं आणि क्षमा मागणं हा जर भाव आला ना, तर त्या कुटुंबातले भांडण तंटे आपाप संपले जातील. आणि म्हणून अनेकदा ताठरपणा आमच्यामध्ये असतो, गर्व असतो, आणि म्हणून मी का झुकायचं, मी का कमीपणा घ्यायचा, मी का क्षमा मागायची, चुकलं तरी माणूस काही ते क्षमा मागत नाही. परंतु क्षमा मागितल्याने काय होतं, परिस्थिती बदलली जाते. आणि म्हणून हा भाव आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे आपणही क्षमा करणारा असायला पाहिजे. अनेकदा पहा, आपण छोटे छोटे कोणाचे वादविवाद होतात, परंतु ती गोष्ट आपण मरेपर्यंत मनात ठेवतो, नाही का? मग जे बिघडलेले नातेसंबंध आहे पुनर्स्थापित होतील का? कधी होणारच नाही. परंतु जर तिथं आपण थोडं नमतं घेतलं आणि त्यांना म्हटलं चुकलं माझं, मला क्षमा करा, बिघडलेले नातेसंबंध पुनर्स्थापित होते. ते त्या प्रार्थनेचा आशय आहे. पुन्हा म्हटलंय, जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आज जर माणसामध्ये आपण पाहिलं तर असं म्हटलंय, देहाची कर्मे तर उघड आहे, चोऱ्या, जारकर्म, लबाडी, हा जेही शरीराचे चुकीचे कर्म आहेत, पाप आहेत, तर ते पाप प्रत्येक माणसाच्या हातून घडले जातात.
1: बरोबर.
0: आणि त्यावेळेस जर आम्ही पाहिलं, आम्ही कितीही काही गोष्टी करून शुद्ध व्हायचा प्रयत्न केला तर आपण होत नाही. म्हणून आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी आम्हाला गरज असते त्या स्वर्गीय पित्याने क्षमा करणं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही पाहतो बायबलचा सारा आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःसाठी नव्हे तर सर्व मानवजातीवर साठी वधस्तंभावर गेला. आणि बायबल हे शिकवतं की त्याने काय केलं, सर्व मानवजातीचं पाप स्वतःवर घेतलं आणि तो वधस्तंभावर गेला. जी माणसाला पापाची शिक्षा व्हायला पाहिजे होती ती त्यालाच भेटली. आणि त्याच्या त्या कृतीमुळं मानवजातीवरील पापाचा जो कलंक होता तो निघून गेला आणि मनुष्याला परमेश्वराने तारण दिलं, उद्धार दिला. आता हे दुसऱ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण आता टू व्हीलरवर आलो आणि यदा कदाचित जर आपण हायवेने आलो असतो आणि जर कदाचित पोलिसांनी मला पकडलं असतं, माझ्याकडे लायसन नाही, लायसन नसल्यामुळे काय होणार, मला ते दंड करणार. ज्यावेळेस ते दंड करणार, माझ्याकडे पैसे नाही, म्हणून मी चूक केली ना तिथं, म्हणजे नियम मोडला, माझ्या हातून चूक घडली, पाप घडलं, मग त्याचा दंड माझ्यावर येणार. आता ठीक आहे, माझ्याकडे पैसे नाही, परंतु तुम्ही पाठीमागे बसले होते आणि ज्यावेळेस तुम्ही पाहिलं अरे ह्या व्यक्तीकडे पैसे नाही आणि पोलिसांनी पकडलेलं, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये तुम्हाला वाटलं अरे याला मी सोडू शकतो, तुम्ही कॅपेबल होता, तुम्ही ते दंडाचे पैसे भरले आणि त्यावेळेस मी काहीही न करता आपोआप त्या दंडातून काय झालो, मुक्त झालो ना. कृती कोणी केली, तुम्ही केली. परंतु त्याचा बेनिफिट कोणाला मिळाला, मला मिळाला, मी काहीच कृती केली नाही, चूक करून देखील. तसं मानवाचं देखील वधस्तंभावरचं जे कार्य आहे किंवा क्रूसावरचं कार्य असंच आहे. मानवाच्या जीवनामध्ये चुकाच आहे, मानवाच्या जीवनामध्ये पापच आहे. असं असल्या कारणाने त्याच्या पापांचं प्रायचित करण्यासाठी माणूस कॅपेबलच नव्हता ना. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी क्रूसावर गेला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, ते पैसे तुम्ही माझे भरले आणि मी फ्री झालो, तसं त्या दंडाची जी किंमत होती येशूने स्वतःचा प्राण देऊन तिथं पेड केली. आणि त्याच्यामुळं काय झालं, जे पाप आपल्या जीवनात होतं ते पाप आपल्या जीवनातून दूर झालं आणि त्या कर्वी आपलं तारण मिळालं किंवा उद्धार मिळाला. हीच कृती प्रभू येशू ख्रिस्ताने तिथं केली. आणि म्हणून आज सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, प्रत्येक मनुष्य जातीवर पाप राज्य करतं. कोणीही मनुष्य असू द्या, त्याचं रस्त्याने चालत असो, घरात असो, नेहमी विचार कसे येतात त्याच्या मनामध्ये, पापाचे विचार येतात. आणि म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला देवाच्या कृपेची गरज आहे. आणि ज्यावेळेस देव आमच्यावर कृपा करतो ना, आम्ही त्या देवाच्या कृपेद्वारेच पापावर विजय मिळू शकतो, नाही तर पाप आमचं जीवन नष्ट करून टाकतं. म्हणून आम्हाला तिथं एकच कृती करणं अपेक्षित आहे. बायबलमध्ये म्हटलंय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलते एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवलेली एक श्रद्धा आमचं जीवन काय करून टाकते, बदलून टाकते. आणि तो अनुभव आहे ना, आम्हाला पूर्वीसारखा ठेवत नाही, आम्ही बदलले जातो. कसं, बाहेरून नव्हे, आंतरिकरित्या बदललं जातो. मग आमचा स्वभाव बदलला जातो, आमचं चालणं, बोलणं, पाहणं बदललं जातं टोटली. आणि हेच अपेक्षित आहे मनुष्याला. जर ते आपल्या जीवनामध्ये दिसलं तरच आपल्यामध्ये ख्रिस्त आहे.
1: तुम्ही म्हणताय, खूप छान माहिती सांगितली सर. तुम्ही स्नेहालय ही संस्था ऐकली असेल, पाहिली असेल, त्या स्नेहालयाचंच हे रेडिओ नगर आहे सर.
0: हो माहिती.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रेडिओ नगर मध्ये याच्यापूर्वी तुम्ही आला असाल किंवा नसताल मला कल्पना नाही, हे आमचं स्नेहालयाचं रेडिओ नगर तुम्हाला कसं वाटलं?
0: अत्यंत चांगलं काम करत आहे स्नेहालयाचं काम. जर आम्ही पाहिलं तर असंख्य पुस्तकं यावर लिहिली गेली आहेत, विशेष करून गिरीश सरांचं काम अद्वितीय आहे. त्यांच्या काही पुस्तकं मला याची प्रारंभिक जी सुरुवात आहे ती मी वाचली, कुणीतरी मला ते पुस्तक उपलब्ध करून दिलं आणि ज्यावेळेस मी ते स्नेहालयाची वाटचाल वाचली ना, ऊर्जा देणार, ऊर्जा देणार वेशा ज्या ठिकाणी काम करायच्या तिथून जी सुरुवात झाली, आज आम्ही अनेकांच्या आश्रू पुसण्याचं काम जर कोण करत आहे तर स्नेहालय करत आहे.
1: आणि सर तुम्ही जे म्हणताय की प्रत्येक धर्म जे सांगतोय की मूळ मुद्द्यावर परत आपण आलोय की साम्यवाद किंवा समभाव, हा समभाव जो आहे तो स्नेहालयामध्ये जोपासला गेला असं वाटतं तुम्हाला?
0: नक्कीच सर, नक्कीच नक्कीच नक्कीच. मानवतावादी दृष्टिकोन आहे, तिथं गरजूंसाठी प्रत्येक प्रकारचं काम केलं जातंय, विद्यार्थ्यांसाठी काळजी घेतली जाते. जर आपण पाहिलं तर परक्यांचं कोण करत बसल? वास्तविक आज जर आपण पाहतो, आज इतकं जग वेगाने पुढे चाललंय, जे आपल्या आई वडिलांची काळजी घेत नाही, जे आपल्या कुटुंबातल्या प्रियजनांची काळजी घेत नाही, अशा समयामध्ये इतरांची स्वतः सारखी काळजी घेणं हे स्नेहालय करत आहे ना. आणि केवळ ऐकण्यावर नाही, अनेकदा आम्ही व्हिजिट केल्यात, आम्ही पाहिलंय, अनेक जणांशी आमचं भेटणं असतं आणि खरोखर आनंद.
1: सर कैलासवासी भूषण दादा देशमुख तुम्ही ऐकलेत पाहिलेत,
0: हो
1: म्हणजे खरंतर हे सगळं जे आहे स्नेहालयाचा जो वटवृक्ष जो आहे ते वटवृक्ष होण्या पाठीमाग इवले सिरोप लावीले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचीचा अशी बहरुकळी असे आला. भूषण दादा आज आमच्यात नाहीये, आमच्यात नाही म्हणजे आपल्यात नाहीये, पण खरा मनुष्य जो आहे जो नगरचा इतिहास प्रेमी आहे, स्वतः टेक्सटाईल इंजिनियर असून दादा केवळ प्रसार माध्यम हे त्यांचं आवडतं क्षेत्र असल्यामुळं नगरच्या निजामशाहीपर्यंत आतापर्यंत इतका सुंदर त्यांचा डिटेल अभ्यास आहे. वडाळ मिशनची स्थापना कधी केली, कुणी केली, कशी केली, का केली, त्या पाठांची पार्श्वभूमी या गोष्टी ज्या आहेत या भूषणदादांनी इतक्या संकलित शांत पद्धतीने केल्यात आणि कधीही खऱ्या लौकिक अर्थाने कुठल्याही प्रसिद्धीच्या धोतात न जाता सामाजिक कर्तव्य म्हणून भूषणदादांनी काम केले.
0: हो, हो, हो.
1: त्यांनी रेणू टिळक, जे आज मी ज्यांच्याविषयी परत त्यांचा उल्लेख करतो, रेणू टिळक कोण होते, कसे होते, काय होते, व्यक्तिगत कसे होते, त्यांनी जे अभ्यासले त्यांनी ते मला शिकवले. त्या अनुषंगाने आज माननीय अशोकदादा पठारे तुम्ही इथं आलात, खूप छान वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल शतश ऋणी आहोत. असंच रेडिओ नगरवर तुम्ही कधीही या. रेडिओ नगर हे आपणा सर्वांसाठी खुलं आहे, जो दबलेला आवाज आहे, उपेक्षित गट आहे की ज्यांना प्रसिद्धी कधी आलेलेच नाही पण त्यांचं प्रकारे प्रसिद्धी टाईप आहे, अशा लोकांच्या समाजातील ए पासून तर झेड पर्यंत सगळ्यांसाठी रेडिओ नगर काम करतो.
0: विशेष करून सर मी सरांना मागच्या वेळेला ज्यावेळेस भूषण देशमुख सरांनी मुलाखत घेतली होती आणि खरोखर काही काळापूर्वी ज्यावेळेस नगर क्लेरा ब्रुस गर्ल्स हॉस्टेल त्या ठिकाणी आम्ही होतो एका कार्यक्रमानिमित्त आणि त्यावेळेस त्यांच्याशी भेटण्यास सुंदर संधी भेटली आणि त्यांचं जीवन, त्यांचं चरित्र, व्यक्तिमत्व आनंददायक आणि अभ्यासू असणारी व्यक्ती, मागची मुलाखत त्यांनीच माझी घेतली होती आणि विशेष करून आता जेव्हा मी त्यांचा फोटो पाहिला आणि मला दुःख अंतकारणात झालं, अचानक आपण आतमध्ये आल्या कारण मी बोललो नाही
1: जातांचा फोटो समोर,
0: हो परंतु खरोखर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि विशेष करून माझ्या माहितीप्रमाणे मला कदाचित एवढी माहिती नाही ख्रिस्ती इतिहासाबद्दल मंडळाबद्दल, परंतु त्यांचा इतका अभ्यास होता ना की अप्रतिम अभ्यास त्यांचा होता. ते इतक्या गोष्टी सांगायचे ख्रिस्ती इतिहासाबद्दल मंडळाबद्दल अनेक लोकांबद्दल, त्या ऐकून मला शिकण्यासाठी मिळत होतं आणि म्हणून याच्यामधून एक गोष्ट मला सांगूशी वाटते, इतके अभ्यासू व्यक्तिमत्व स्नेहालय परिवारामध्ये आहेत आणि समाज हिताचे जे त्यांनी कामं केले सेवाभाव या वृत्तीने आमच्यासाठी खरोखर आदर्श असा आहे. विशेष करून ख्रिस्ती परिवार, ख्रिस्ती समाजातर्फे विशेष करून आम्ही त्यांना भावपूर्ण यावेळेस श्रद्धांजली देत आहोत. त्याचप्रकारे स्नेहालय परिवाराच्या माध्यमातून देखील जे समाजासाठी काम केलं जात आहे त्या ते काम नक्कीच आमच्या प्रार्थनेमध्ये असणार आहे. अनेकदा ज्यावेळेस आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये काही सेवक वर्ग येतात, आवर्जून आम्ही स्नेहालय परिवाराला भेट देतो आणि नक्कीच सरांशी भेटणं असेल हे एक सातत्याने होत आहे. आणि त्या माध्यमातून FM माध्यमातून देखील अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे विशेष कोण ख्रिस्ती समाजाचा प्रतिनिधी या नात्याने तुम्ही मला संधी दिली त्यावेळेस या परिवाराचा आणि आपला देखील मी आभारी आहे. थँक्यू सो मच.
1: नमस्कार सर, आज भूषणदादांच्या आठवणींना परत तुम्ही उजाळा दिला आणि कर्मधर्म दुग्धशर करायोग दादांनी तुमची पहिली मुलाखत घेतली आणि दुसरी मुलाखत मला घेता आली त्याबद्दल मी शतश ऋणी आहे. आणि आजच्या आपल्या इथं मुलाखतीला आणि खऱ्या अर्थाने जे आपण समभावाचं जे अंजन आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय त्याला पूर्णविराम देऊया. नमस्कार मंडळी.
2: हो, आजच्या नगर डायरी शो मध्ये आपण ऐकलीत फादर अशोक पठारे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता अनंत द्रविड दहिगावकर यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग चौथा. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: श्यामची आई. मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र. रात्र चौथी. पुण्यात्मा यशवंत. त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती. श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली. जरा थांब रे, बारको यावयाचा आहे. काल तो भाकरनं खाताच आला होता, शिवा म्हणाला. तो पहा आलाच. ए बारको, ए माझ्याजवळ बैस, असे म्हणून गोविंदाने बारकोस आपल्याजवळ बसवले. श्याम सांगू लागला. ते पावसाळ्याचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाट वाहत होते. पावसातून डोक्यावर इडली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इडली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो, परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाकी वाढले. तो 2 दिवस नालगुदाने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरे दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट फुगण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले. पोट जास्त फुगू लागलं, त्याला शौचास होईना व लघवीसही होईना. खेड्यात कोठला डॉक्टर, कोठला इनिमा, घरगुती उपाय चालले होते. आमच्या घडी गोविंदा आम्हा शाळेत बोलवण्यासाठी आला. अण्णा दादा, अशी यशवंता आमची आठवण करीत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी. गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई कुशा आप्पा आले होते. माझा भाऊ गडबड्याला लोळत होता. पोट फुगत चाललं तरी त्याला अतिशय ताण लागले होते. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांड्याकडे तो गडबड्याला लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत. त्याचे वय 6 वर्षाचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळतच घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती ती तो सारखे करीत होता, गोळा करून ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिलं व ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखे करून ठेवतो आहेस वाटते. बराच की रे आहेस. नाही ग आजी, मी नव्हतो खात. उगीच आपला माझ्यावर आळ, रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला. घरात आई सांध्या दुखण्याने त्यावेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती, खुलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला. तो आईही त्याला रागे भरली. डाळ खात होतास का रे, किती तास सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून. आई मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ. का सारी जण मला बोलता, असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळंब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार. परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला, इतके का त्याच्या मरणास ते लागले. यशवंत वाचणार नाही असे वाटले. 9 च्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. आई मला ठेवा, तो क्षीण आवाजात म्हणाला. माझ्याजवळच आहेस बाळ तू, आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखेल, तुझे सांधे दुखतात ना, यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिभरले. नाही हो बाळ, दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो. मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत.
3: तुलाची माझ्या मांडीची हाडे खुपत असतील, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीनं बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला, आई तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे, तू जवळ असलीस म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास खरे पाडित होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली, भरून आले तिचे डोळे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मनोन्मुख बाळाचे चुंबन घेतले, त्या म्लान होणाऱ्या मुख कमलाकडे अश्रुसिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंता राम राम म्हणत आम्हाला सोडून गेला. आम्ही आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्याचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हाला सांगत. आम्हाला ते खरे वाटे, आजी यशवंत नाही व आईही नाही, परंतु त्या मरणप्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे, असा थोर भाऊ अशी थोर माता मला मिळाली होती. या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची जरी सर मला आली नाही, मी पामरकिडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभायला पूर्व सुकृतच लागते. बहुता सुकृताची जोडी पदरी असायलाच हवी. सत्संगी लाभायला जशी पुण्याई लागते ना, त्याप्रमाणे थोर माता पित्रे थोर भावंडे मिळायसही पुण्याई लागते, परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगीच होते. या ठिकाणी श्यामची आई या पुस्तकातील रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत ही कथा संपली.
1: श्रोते हो, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा,

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: रसिक हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग दरबारी. आदि शंकराचार्यांनी 8व्या शतकात राग दरबारी मध्ये लिहिलेलं आत्मषटकम हे स्तोत्र गायलं आहे सुहास जोशी यांनी. निद्रानाश, दैनंदिन काळजा आणि ताणतणाव यावर हे स्तोत्र नक्की उपयुक्त ठरेल. ऐकूया स्वर संजीवनी.
2: नमस्कार, मी सुहास जोशी आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग दरबारी. दरबारी राग ऐकल्याने मन शांत होईल. निद्रानाशाचा जर त्रास होत असेल तर त्यापासून सुटका व्हायला नक्कीच मदत होईल आणि दैनंदिन काळजा आणि ताणतणाव नक्कीच कमी होतील. सुरुवातीला आलाप गायन आणि मग नंतर आत्मषटकम हे आदि शंकराचार्यजींनी लिहिलेलं आणि माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजी यांनी स्वरबद्ध केलेलं हे जे एक स्तोत्र आहे ते गायन.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकला राग दरबारी. आदि शंकराचार्यांनी 8व्या शतकात राग दरबारी मध्ये लिहिलेलं आत्मषटकम हे स्तोत्र गायलं होतं सुहास जोशी यांनी. निद्रानाश, दैनंदिन काळजा आणि ताणतणाव यावर हे स्तोत्र नक्की उपयुक्त ठरेल. रसिक हो स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111125090 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.